0: रामकृष्ण है। मित्र प्रीति रसायनम नयनो आनंदम चेतसः। मित्राची महती सुभाषित कारणी खूप गायली आहे। माणसाचे जीवन मित्रामुळे सुसह्य होत असते। सुख दुःखात मित्र बरोबर असतील तर सुख द्विगुणित होते आणि दुःख हलके होते। खरा मित्र मिळवणे सुद्धा दुर्लभ आहे। स्वार्थासाठी भोवती गोळा होणारे मित्र हजारो असतील, पण संकटात साथ करणाराच खरा मित्र असतो। मित्र म्हणजे प्रेम निर्माण करणारे रसायन आहे। डोळ्यांना आणि अंतःकरणाला आनंद देणारा म्हणजेच खरा मित्र होय। रामकृष्ण।
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

श्रीराम समर्थ 14 जुलै गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख वाजत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कुणाला करावे? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. गुरुला कुठे आडनाव असते का? गोंधळेकर गोंधळात राहत असतील तर दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल? म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असेच असते. तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लोळा पांगळा आहे की काय हे पाहू नका. तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते. गुरु अज्ञा हाच परमार्थ. तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागला तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागला तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतःकरता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले. दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो, पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम. हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे मर्म.

0: हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA MCA सारखे PG कोर्सेस तसेच BBA BMS BCA सारखे UG कोर्सेस सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जिल्हा उद्योग केंद्र मागे जळगाव.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आपलं खानदेश आपली माणसं.
3: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयो रे आर्जे शुभांगी सोबत. आज 14 जुलै हा दिवस जागतिक क्रांतीच्या इतिहासात आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातो. फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस 1789 आजच्याच दिवशी पॅरिसमधील बस्तियाच्या किल्ल्यावर जनतेनं हल्ला केला होता ज्यातून ऐतिहासिक फ्रेंच क्रांतीला सुरुवात झाली. या क्रांतीने संपूर्ण जगाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्रिसूत्री आणि लोकशाहीची मूल्य दिली. जागतिक शार्क जागरूकता दिन समुद्रातील परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या शार्क माशांच्या संरक्षणाबद्दल आणि त्यांच्याविषयीच्या अफवा दूर करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजचा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक आणि साहित्यिक इतिहासातील दोन महामेरूंच्या जयंतीचा साक्षीदार आहे. गोपाळ गणेश आगरकर महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक विचारवंत आणि सुधारक वृत्तपत्राचे संपादक. त्यांनी समाज परिवर्तनासाठी बुद्धिप्रामाण्यवाद आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. अंधश्रद्धा आणि सामाजिक अनिष्ट रूढींवर त्यांनी आपल्या लेखणीने कडक प्रहार केले. लोकमान्य टिळकांचे ते खंबीर सहकारी होते. शिवाजी सावंत मराठी साहित्यातील एक अजरामर नाव. महाभारतातील कर्णाच्या जीवनावरील मृत्युंजय, श्रीकृष्णाच्या जीवनावरचं युगंधर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचं छावा यासारख्या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक. त्यांच्या कादंबऱ्यांनी लाखो वाचकांना जीवन जगण्याची नवी दृष्टी दिली. आजच्या दिवशी आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ज्येष्ठ अभिनेत्रीचं आदरानं स्मरण करतो. लीला चिटणीस हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आईच्या अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. 2003 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, गोपाळ गणेश आगरकर यांचा हा सुविचार. आणि आजची बोधकथा, एक लहान मुलगा एका गावात राहत होता. तो खूप हुशार होता आणि त्याला वाचनाची प्रचंड आवड होती. त्या काळात गावात अनेक अनिष्ट रूढी परंपरा होत्या ज्यामुळे गरीब लोकांना आणि स्त्रियांना खूप त्रास सहन करावा लागायचा. त्या मुलाला हे अजिबात पटत नव्हतं. एकदा गावातल्या काही मोठ्या लोकांनी एका गरीब कुटुंबावर अन्याय केला. त्या कुटुंबाची बाजू घ्यायला गावातले कोणीच तयार होत नव्हते कारण सगळ्यांना मोठ्या लोकांची भीती वाटत होती. पण या लहान मुलानं धीर धरला. तो त्या मोठ्या लोकांसमोर उभा राहिला आणि त्यानं विचारलं, तुम्ही जे करत आहात ते कोणत्या पुस्तकात किंवा धर्मात लिहिलं आहे का? केवळ गरीब असल्यामुळे कोणावर अन्याय करणं हे चुकीचं आहे. त्या मुलाचे ते करारी आणि तार्किक शब्द ऐकून गावातले इतर लोकही हळूहळू एकत्र आले. शेवटी त्या मोठ्या लोकांना आपली चूक मान्य करावी लागली आणि त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळाला. लोकांनी त्या मुलाला विचारलं, तुला एवढ्या मोठ्या लोकांची भीती नाही वाटली का? मुलानं हसून उत्तर दिलं, सत्य आणि योग्य गोष्टीची बाजू घेताना भीती कसली? जर आपले विचार प्रामाणिक असतील तर आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. तो मुलगा दुसरा कोणी नसून आजची जयंती असलेले गोपाळ गणेश आगरकर होते. तात्पर्य हेच, समाजात बदल घडवण्यासाठी किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी शारीरिक ताकदीची नाही तर विचारांच्या प्रखरतेची आणि सत्याची गरज असते. जर तुम्ही योग्य गोष्टीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलात तर जग तुमच्या पाठीशी उभे राहतं. आज 14 जुलैचा हा दिवस आपल्याला आगरकरांच्या विचारातून धैर्याची आणि शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्यांमधून आयुष्यातील संघर्षाला सामोरे जाण्याची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते तर ती आपल्या मनात आणि कर्मात असते. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जनावरातील परजीवींच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या व्यवस्थापना संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. जनावराच्या आरोग्यावर आंतरपरजीवी आणि बाह्य परजीवी दुष्परिणाम करीत असतात. या सर्व गोष्टीचा पशुपालकाच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या रोगाचा दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना पशुपालकांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु हे उपचार करताना पशुवैद्यकाकडून करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. जनावरांमध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे परजीवी जंतू आढळतात, ते म्हणजे आंतरपरजीवी व बाह्यपरजीवी. आंतरपरजीवी जनावरांच्या शरीरामध्ये आढळतात, उदाहरणार्थ पट्टकृमी, गोलकृमी, पर्णकृमी, पट्टेकृमी इत्यादी. आणि बाह्यपरजीवी जनावरांच्या शरीरावर आढळतात, उदाहरणार्थ कुवा आहे, गोचीड, पिसवं, गोमाशी इत्यादी जे आहेत त्यांचा आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करू शकतो. तर हे जे परजीवी आहेत किंवा परोपजीवी ज्याला म्हणतो आपण, त्याचे अनेक दुष्परिणाम असतात. तर परोपजीवीमुळं लहान वासरं, शेळ्या किंवा मेंढ्या यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यांच्यामुळे जनावराची वाढ खुंटते, वजन कमी होतं, रोगप्रतिकार क्षमता कमी होते. आंतरपरोपजीवीमुळं अचानक जनावर दगावूसुद्धा शकतं, जनावराची भूक मंदावते, उत्पादन कमी होतं, त्याचं दूध जर देत असतील तर दुधाचं उत्पादन कमी होऊन जातं. जनावरामध्ये चयापचय प्रक्रियेचा वेग कमी होतो. जनावराची अति आवश्यक जीवनसत्वे हे परोपजीवी शोषतात आणि त्यामुळे काय होतं की जे जनावर आहे त्याच्या वाढीचा वेग जो आहे तो कमी होतो. जनावराच्या शरीरामध्ये प्रथिन तयार होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आतड्यामधील विविध प्रकारच्या परोपजीवीमुळं आतड्यातील जीवनसत्वे शोषण करण्याचा भाग जो आहे तो कमी होतो. परोपजीवी जनावरांच्या शरीरामध्ये विविध भागामध्ये वाढतात आणि त्यामुळे काय होते त्या भागावर राहून ते आपली उपजीविका करायला सुरुवात करतात. काही परोपजीवी शरीरातील मूळ जागा सोडून शरीरामधील श्वसन नलिका आहे, पित्त नलिका आहे, रक्तवाहिन्या आहे यांच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. पट्टकृमीमुळे जनावरांच्या आतड्यामध्ये आठड्या निर्माण होतात. काही परोपजीवी हे रोगांचे जीवाणूसुद्धा किंवा विषाणूचे वाहक म्हणून सुद्धा काम करतात. जनावरांच्या रक्तामधील परोपजीवीमुळे रक्तामधील विविध पेशीचं प्रमाण कमी होतं आणि रक्तक्षयसुद्धा होऊ शकतो. परोपजीवीमुळे जनावरांच्या शरीरामध्ये विषबाधा होऊन न्यूरोटॉक्झिन, टॉक्झिन इत्यादी त्याच्यामध्ये विष जे आहे ते तयार होतात आणि विषबाधा होऊन जनावर जगावूसुद्धा शकतं. तर हे काही महत्त्वाचे दुष्परिणाम. तर याच्या संदर्भामध्ये परोपजीवीच्या संदर्भामध्ये व्यवस्थापन योजनासुद्धा करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये जनावरांना संतुलित आहार द्यावा लागतो. जनावरं स्वच्छ व कोरड्या गोठ्यामध्ये आपण ठेवली पाहिजे. नवीन येणाऱ्या किंवा विकत घेतलेल्या जनावरांचं पशुवैद्यकाकडून परीक्षण करून घेतलं पाहिजे. आजारी किंवा अशक्त जनावरांना वेळेवर उपचार करून ती वेगळ्या ठिकाणी ठेवली पाहिजे. लसीकरण, कृत्रिमरित्या गाय भरणे, गव्हाची व पाण्यासाठी वापरण्यात आणि भांडे गव्हाणी ज्याला म्हणतो आपण त्या किंवा त्या सगळ्या बाबी आहेत ते स्वच्छ करून घेतल्या पाहिजे. वेगवेगळ्या जनावरांच्या शरीरातील गोठड्याचे व्यवस्थापन केलं पाहिजे. एकाच वेळेस सर्व बाधित जनावरांना कृमीनाशक औषधं किंवा जंतनाशक औषधं वाजून घेतली पाहिजे. जनावरांमध्ये आजाराचं किंवा अशक्तपणाचं लक्षण दिसलं तर तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून सल्ला घेऊन प्रयोगशाळेमध्ये त्या आजाराची तपासणी करून घेतली पाहिजे. तर हे झालं किंवा जनावरातील परोपजीवी जे आहेत ते आणि त्याच्या संदर्भामधले दुष्परिणाम आणि उपाययोजनेच्या संदर्भातली पायाभूत माहिती. परंतु एक मात्र सल्ला असा राहील की याच्यावर उपचार करताना आपण उपचार हे पशुवैद्यकाकडून, तज्ज्ञ जो पशुवैद्यक आहे त्याच्याकडूनच करायला पाहिजे. या संदर्भामध्ये अधिक विस्तृत माहिती जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर। सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहेत। एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं, कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं। शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते। तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं। लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैरवर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं। वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे। वृताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो। वास्तविक ते वृत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा वृताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात। अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं। वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार। पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो। युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं। मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो। कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे, एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं, पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात। कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे, वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी, पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच। स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली। स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात। अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर, आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे। मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल। स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार। ऊटसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे। म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत। चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला। आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही। दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे। उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात। क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल। ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुपू हे षणमित्र आहेत। शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल

0: 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राईट करा. व्हिजिट करा NAC A ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: सत्य की व्याख्या अपनी कल्पना से बना दी। स्वैर सुख, जिसके कारण सत्य का अन्वेषण करते समय अनगिनत मानव समूह काल्पनिकता की ओर भागने लगे। परिभाषा की अनालनीयता के कारण हे मानव, अपनी बुद्धि प्रामाण्यता से विकसनशील मार्ग से चलते समय बुनियादी विवेकी ज्ञान का आकलन तुझे हुआ नहीं। इसी कारण भेदोपभेदों की गणितीय संख्या वृद्धिगत होती गई गुणाकार पद्धति से, और संचार हो जाए महामारी का सर्वत्र, वैसा यह विकार फैलता गया। मानव समूह में यह ब्राह्मण, वह क्षत्रिय, यह वैश्य, वह शूद्र, वह अस्पृश्य, ऐसा कठोर भेद और तेरी यह यात्रा खूब फैलती गई। यह गोरा, वह काला, यह ऊंचा, वह ठिंगना, यह नकटा, वह चपटा नाक वाला, यह इस प्रदेश का, वह उस प्रदेश का, यह इस धर्म का, वह उस धर्म का, यह इस पंथ का, वह उस पंथ का, यह इस लिंग का, वह उस लिंग का, स्त्री पुरुष, कितने भेद, भेद भेद भेद, विषमता के भेद, भेदों में भेद, उपभेद, भेदों का बोलबाला और भेदों का संसार। हे मानव, तू ही यह करता रहा।
1: श्रोत्या, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर।
2: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
3: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे जळगाव।
4: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
5: गीताई अध्याय 12, सगुण निर्गुण भक्ती अथवा भक्ती योग। अर्जुन म्हणाला, असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोण ते। श्री भगवान म्हणाले, रोवूने मन माझ्यात भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर माणितो। परी अचिंत्य अव्यक्त सर्वव्यापी खुणे विन, नित्य संशय नित्य निश्चल निर्लिप्त जे अक्षर उपासिती, रोधिते इंद्रिये पूर्ण सर्वत्र समजानुनी, माझ्याकडे चिते येती ज्ञानी विश्वहितीरत, अव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडेचिना, परीजे सगळी कर्मे मज अर्पूणी मत्पर, अनन्य भक्ती योगाने भजती चिंतुनी मज, माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्रची मी स्वये, संसार सागरातू निकाढितो मृत्यु मारुणी, मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू, म्हणजे मग निशंक मीची होशील तू स्वये, जाईल जड माझ्यात चित्तास का करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने इच्छुनी मज मेळवी, अभ्यास ही नव्हे साध्य तरी मत कर्म आचरी, मिळेल तुझची तुझती सिद्धी मत कर्म ही करुणिया, न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी, तरी सर्वची कर्मांचे प्रयत्ने फळ सोडतु, प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देतसे। कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मने मी माझे न मने सोशी सुख दुःखे क्षमा बळे सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी अर्पी मज मनो बुद्धी भक्त तो आवडे मज जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते हर्ष शोक भय क्रोध नेने तो आवडे मज नेने व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निस्पृह सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज न उल्हासे न संतापे न मागे न झुरे चिजो बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज सम देखे सखे वैरी तसे मानापमानही शीत उष्ण सुखे दुःखे करूनी सम मोकळा निंदा स्तुती नघे मौनी मिळे ते गोड मानितो स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज जे धर्म सार हे नित्य श्रद्धे नेमीची लक्षुणी सेविती ते तसे भक्त फार आवडती मज अध्याय 12 संपूर्ण।
4: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM।

स्थान महात्म्य खूप आहे, कारण तिथं संत आणि भगवंत एकत्र राहत असतात। ही स्थानं विसाव्याची ठिकाणं आहेत। इथे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा अखंड वाहणारा झरा आढळेल, कारण या संतांनी त्या सर्वसाक्षी परमेश्वराच्या, त्या प्रभूच्या अखंड अनुसंधानात राहून जो आनंद प्राप्त केलेला असतो, तोच आनंद इतरांनाही वाटण्याचे कार्य या स्थानांवरनं सातत्यानं होत असतं। त्या संत पुरुषांची जी कर्मभूमी असते, तिथे त्यांचा देह पंचतत्वात विलीन झाल्यानंतरही त्यांनी देहात असताना केलेल्या कार्यापेक्षाही अधिक जोमाने तेथील कार्य वाढत असते।

पद, पैसा, प्रतिष्ठा या तीनही गोष्टी तुमचा अहंकार जागृत ठेवतात आणि वाढीसही लावतात. अहंकार तुमच्यातला सत्विचार, सज्जनपणा आणि नम्रता या सगळ्यांना बाधा आणतो. देह, बुद्धी, मन, चित्त आणि आत्मा या क्रमाने तुम्ही स्वतःला सावध करणे गरजेचे असते, कारण तुमची विवेक जागृती या पाचही गोष्टी करत असते. देह शुद्धीकरिता कर्म मार्ग, बुद्धी शुद्धीकरिता ज्ञान मार्ग, मन शुद्धीकरिता ध्यान मार्ग, चित्त शुद्धीकरिता योग मार्ग आणि आत्मशुद्धीकरिता संपूर्ण शरणागती, याशिवाय पर्याय नाही.

नाम नाम ही आंतरिक साधना आहे. आंतरिक साधनेच्या माध्यमातून तुमचा आत्मोद्धार होईल. जीव जेव्हा शिवाकडे धाव घेतो तेव्हा तुमचे डोळे, तुमचे कान, तुमची वाणी, तुमचा श्वास, तुमचा विचार, तुमची बुद्धी आणि तुमचे मन सगळे सगळे तेव्हा फक्त नाम नाम आणि फक्त नामच घेतात. सगळी इंद्रिये जेव्हा फक्त नामच घेतील तेव्हा तुमचा देह नामाचं झाड होईल. इतके नाम तुमच्या देहात भिनले पाहिजे. मग या झाडाच्या फांद्या, फुलं, फळं यातूनही सगळीकडे नुसता नामाचा नाद ऐकू येईल. माझ्या जीवनात हे घडलंय, तुमच्याही जीवनात हे घडावं असं कवीला वाटतंय. म्हणून ते म्हणतात, नामावर विश्वास ठेवा, सद्गुरूने दिलेले नाम सतत घ्या, नामाचे अनुसंधान सोडू नका, नामाशिवाय जीवन जगणे अशक्य वाटले पाहिजे, इतके नाम घ्या, इतके नामात रंगून जा.

पाहता पाहता रात्र निघून गेली. काल दिवसभर कर्म करून करून थकलेला देह आणि विचार करून करून थकलेले मन रात्रीच्या विश्रांतीनं पुन्हा प्रभात समयी नव्या उमेदीनं नव्या आशेनं टवटवीत झालं. खरंच मानवी जीवनात प्रकाशाचं केवढं मोल आहे, नाही? पहाटेची प्रसन्न सकाळ, नवी ताजी ऊर्जा घेऊन येणारी ही प्रभात आणि या प्रभात समयी त्या सर्वसाक्षी परमेश्वराचं, प्रभूचं, त्या रामरायाचं आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण तुम्ही कराल, त्यांची प्रार्थना तुम्ही कराल, तर तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल यात शंकाच नाही. म्हणूनच कवी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी अगदी खरं सांगतोय, एकदा हे सगळं करून तर बघा.

आता हा उत्तरार्ध, ही सांजवेळ, नेत्र पैलतीरी लागलेले, मन अगदी कशात म्हणून कशातही गुंतलेलं नाही, फक्त महाराजांनी अंतकाळ साधावा, शेवट साधावा एवढीच काय ती मनीषा. दाही दिशांना आभाळ गच्च वरून यावं तसंच काहीस माझं झालं आहे. तुमच्या भेटीसाठी हा जीव अगदी व्याकुळ व्याकुळ झाला आहे. तुमच्या दर्शनाकरिता देहाचे सगळे अवयव डोळ्यात जमा झाले आहेत. आपल्या माणसांना भेटीसाठी असं व्याकुळ का करता महाराज? पुंडलिका भेटी परब्रह्म आले, तुम्ही माझ्या भेटी येणार ना?

0: करिअरचे योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

0: भगवद्गीता चिंतन भाग 41 कर्माचे महत्व सांगताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज निषिद्ध कर्माचे सिद्धांत लिहितात. चोरी, जारी, जुगारी, व्यभिचारी, नशाखोरी, मांसाहारी व भ्रष्टाचारी आणि विश्वासघात ही सगळी निषिद्ध कर्म आहेत. त्याचे परिणाम देखील भयानक आहेत. पांडवांना द्रौपदी जुगाराचे डावावर मांडून हरण्याची पाडी आली. दुःशासनाने आपल्याच कुळातील सर्व दृष्टीने मोठी असणारी कुलवधू द्रौपदीचे वस्त्राला हात घातला, अर्थात आपल्या अधिकाराचा दुष्ट वापर करून स्त्री संस्कृतीवरच सरळ हल्ला चढविला. या सगळ्या कर्माचे परिणाम त्यांना भोगावे लागले. वंदनीय महाराज भजनात लिहितात, दुःशासन द्रौपदीला ओढी कराया नग्न वस्त्र ते सोडी, तव लाज राखी घनश्याम स्मराया शांत होत असे काम. तेव्हा अशा वेळी अन्याचा प्रतिकार करत असताना गुरु रहे या बाप रहे अपना पर का मत ध्यान धरो हा सिद्धांत समोर ठेवत असताना एका श्लोकातून ते सुंदर वर्णन करतात. अन्याय हो कर चूप बैठना यह महा दुष्कर्म है, न्यायार्थ अपने बंधु को भी दंड देना धर्म है. इसी तत्व पर कौरवों से पांडवों का रण हुआ, इस भारत वर्ष के कल्पांत का कारण हुआ. सर्वात श्रेष्ठ कर्म आहेत ते निष्काम कर्म. वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेच्या स्तवनात स्पष्ट केले आहे, खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटो सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वडो देह कार्यी पडू दे, घडू दे प्रभू ए वडे हे घडू दे. निषिद्ध आणि सकाम कर्म तैसेची त्यागुनी अहम मम, जगासाठी करावे तर श्रम ईश्वरार्पण बुद्धीने. निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करता केलेले काम, एवढाच त्याचा अर्थ नाही तर आपुले परक्याचे हित दोन्ही असावेत लक्षात, जेने परक्याची वाटे पसंत ऐसा व्यवहार करावा असं ग्रामगीता ग्रंथात वर्णन केलेलं आहे. असो कर्ममय सृष्टीत माणुसकीचे श्रम कोणते कोणते आहेत याचा खुलासा करताना श्री संत गोरा कुंभाराचे कर्ममय जीवन व श्रम संपत्तीसाठी स्फूर्ती देणारे आहे. थापटीने संत नामदेवाचा कच्चेपणा दाखविणारा, अज्ञानी गाढवांना वळवणारा, आपल्या चाकाच्या गतीतच भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी मामया या गीतासूत्राचे मर्म जाणून आपल्या ग्रामीण कलेने मातीला सत्पात्राचे रूप देणारा व त्यातच एकपणे एक एकाचे अनेक हे तत्व अनुभवणारा 600 वर्षापूर्वीचा एक कर्मयोगी संत म्हणे, गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा, ही जीवनदृष्टी देऊन अशा संतांनी ग्रामोद्योगही केले. ग्रामगीता ग्रंथात वंदनीय महाराज लिहितात, परी त्या कर्माचे अनेक प्रकार, काही शुद्ध काही निषिद्ध, निषिद्ध मिश्र काही विधियुक्त काही पवित्र निष्काम कर्म, काही देहेंद्रियासाठी काही निपजती मनाच्या पोटी, काही विवेक बुद्धीने गोमटी निपजती कर्मे, काही कर्मे स्वतःकरिता काही कुटुंबाच्या हिता, काही कर्मे गाव लोकाकरिता सेवा धर्मरूप. आपल्या देहाचे करणे काम हा कसला आला महाधर्म, हे आहे नित्यकर्म सहजची घडणारे. तैसेची प्रसंग विशेषे काही करणे सणोत्सवादी सर्वही, त्यातही विशेष ऐशी नाही नैमित्तिक कर्मे. नित्य नैमित्तिक कर्मे सहज ती करणे आवश्यक काज, न करिता विस्कटेल समाज परी करणे नव्हे महाधर्म. तैसेची पोटासाठी करणे काम हे नव्हे त पुण्य परिश्रम, उरल्या वेळी सेवा कर्म त्याशी धर्म बोलती. तेची माणुसकीचे कर्म जे दुसऱ्यासाठी केले श्रम, एरवी पशु पक्षीही करीती उद्यम आपुला आले. श्रमदान ही गीतेची खरी शिकवणूक आहे हे सिद्ध करताना वंदने महाराज संदेश देतात, आमच्या मुलांनी केलेले श्रमदान आपणाला आवडलेच असेल हे वाचून काही लिहावे असे वाट. हे बघा, मुलाचा बाल स्वभाव असाच असतो, त्यांना जिकडे लावले तिकडे त्यांचे लक्ष तीव्रतेने लागते, पण शेवटी त्याचे महत्व त्यांना सातत्याने कळेल असे झाल्याशिवाय त्याचा परिणाम व फलश्रुती काही निघणार नाही. ते तुमच्या शोभेसाठी, त्यांच्या समजण्यासाठी अथवा साहेबांना खुश करण्यासाठी हाच प्रश्न माझ्या समोर आहे. मला तर श्रमदान देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक ग्रामाच्या शहराच्या नागरिकात रुजावे व देशाच्या प्रत्येक मजुरापासून तो अधिकाऱ्यापर्यंत काम करण्याची कमालीची चढाओढ लागावी, तसेच विद्यार्थ्यापासून तो शिक्षकापर्यंतही आपल्याने बनेल तेवढे कष्ट मनाचे ज्ञानाचे उद्योगाचे व देहाचे घडवून या कोट्यावधी जनतेची शक्ती शेकडो पटीने मोठी व्हावी अशी महत्वाकांक्षा आहे. आजचा मुलगा श्रमदान करतो म्हणजे जागा झाडणे, झाडांची पाने वेचणे एवढ्या पुरतेच समजतो. पण हे करण्याचे कारण त्याला सवय लावणे एवढाच त्याचा अर्थ आहे. जेव्हा तो त्याचे महत्व समजेल तेव्हा आपल्या घरी सुद्धा श्रम केल्याशिवाय त्याला राहवणार नाही. आपली नित्याची कामे आपण करतो, कपड्यापासून तो भांडी उठण्यापर्यंत व घर सारवण्यापासून तो घराला रंग देईपर्यंत जे जे करणे आवश्यक वाटेल ते आपणच करायला सजलो धजलो पाहिजे. म्हणजे मुलेही तसे करायला प्रवृत्त होतात. जर काम अधिक असेल तरच मजुराला सांगावे, आपल्या ओझ्यापेक्षा जास्त सामान असेल तर हमालाचे सहाय्य घ्यावे. आपणाला जे जे करता येईल ते आपले भूषण आहे. कष्ट करणे हे हीनपणाचे मुळीच नाही. हे मुलापासून तो त्याच्या आई बापापर्यंत व विद्यार्थ्यापासून तो त्याच्या गुरुजनापर्यंत पटले पाहिजे. व जे जे जरूर आहे ते आमच्या देशात निर्माण व्हावे असा अभिमान प्रत्येकाच्या मनात जागृत व्हावा याला मी श्रमदान समजतो. त्याची चुणूक शाळेत लावणार नाही तर कुठे लावणार. सिनेमात किंवा प्रवचनात फक्त डोळे आणि कानच श्रम करतात, पण सर्व अंगाचे श्रमदान शेतीने, उद्योगाने, कवायतीने होईल. सार्वजनिक कामे बिना पैशाने करावयाची असतील तर संघटनेने करावी लागणार, पण यासाठी सवय मात्र लावणे जरूर आहे. कुचराईची आदत हे एक मोठे पाप आहे. ते घरी असो नोकरीवर असो केव्हाही घातकच. माणूस यंत्राप्रमाणे चपळ व खंबीर मनाने श्रमाला लागू द्या तर मग तुमच्या मुलांचे, तुमचे व तुमच्या देशाचे भाग्य उघडलेच म्हणून समजा. आपण याचा प्रयत्न अधिक वाढवावा अशी माझी सदिच्छा आहे. निषिद्ध आणि सकाम कर्म, तैसेची त्यागुनी अहम मम, जगासाठी करावेत श्रम ईश्वरार्पण बुद्धीने. हेची गीतेची शिकवणूक वारंवार निश्चयात्मक, जेने सर्वेश्वराचे पूजन सम्यक तेची कर्म गीता मान. ऐरवी कामाविन कोणी नाही, जे मजसी कडे निसंशयी, परी त्यासी काम आज न म्हणो काही, जेन उत्पादन वाढवी जनता रूप जनार्दनाची, ज्यात सेवा न होई साची, त्यास गीताप्रिय कर्माची पदवी आम्ही न देऊ. आज भरपूर उत्पादन हेची जनसेवेचे साधन, त्यासाठी झटेल जो जो जन, गीता कडली तयासी. मंदिरी बैसुनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, दुःखितासी प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थ स्नाना हो. एक हात खुदावी जमीन, हे पूजनाहुनी महापूजन, परिणाम शेकडो व्याख्यानाहून अधिक तयाच. श्रमिकास जेने लाभेल अन्न, ते कर्म श्रेष्ठ यज्ञ. ऐरवी गीतेचे नाव सांगून भलते समर्थन करू नये. एक नवजवान आळसे निजला, म्हणे हेही पाहिजे शरीराला, म्हणून तो सारखाची झोपला, फक्त उठला भोजनाशी, भोजन झाल्यावरी पुन्हा पडला. कैसा आवडेल घरच्या लोकाला, कोणी थट्टा मस्करी करू लागला, म्हणे हेही कामाचे आहे की. एक सावकारीचे घाशी लिखाण, एक झगड्याचे चालवी प्रकरण, कोणी उपद्रव करी हाती धरोन, लोक हर प्रकारे. असले काम जरी बंद पडले तरी माझ्या मते काही न अडले, परी निर्वाहाचे उत्पादनाची शांतले कसे चालेल जीवन. म्हणून सर्वांनी काम करावे, ग्रामाचे धन वाढवावे, येथे गरीब श्रीमंत न पहावे कामासाठी. संत गोरा राबे अंगे, देवही माती तुडवू लागे, तेथे श्रीमंत आळसे वागे, हे महापाप. हा भाग याच ठिकाणी पूर्ण झाला.
1: Radio Manbhavan, 90.8 FM, always heart-touching.
2: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव शेवटची निर्वाणीरव. त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला. आई वातात बोलत होती. त्या वातात तिनं स्वतःच्या हातानं नवीन लावलेली झाडं ती तिला दिसत होती. आजारी आणि अशक्त होती तरी त्या झाडांना ती पुरण घाली, त्यांना पाणी घाली. त्यांची पानं किडे खातात की काय ते पाही. आईच्या हातची कितीतरी झाडं परसात होती. मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते, सारे मेले, पण आईनं लावलेला तेवढाच जगला होता. प्रेमानं लावलेला म्हणून का तो जगला. पहाटेची वेळ होती, त्या बोलण्यात मेळ नसे. क्षणात झाडांना पाणी घाला असं म्हणे, तर क्षणात ती पहा दौंडी देत आहेत, मला मला कानात बोटे घालू दे असं म्हणे. पुरुषोत्तम फक्त निजला होता, बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. साऱ्यांची तोंडं उतरून गेली होती, ब्लान झाली होती, जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता. तो पहा त्या खुट्टीवर ये रे गुलामा, लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला, ये मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचं तर कुणाजवळ, पण आता आता पुरे, ये मला भेट. आईचे वातात बोलणे चालले होते, अक्का शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. नमो तुझे तेल परत नाही केले, रागावू नको हो. श्याम ये रे, तुझे थंड हात ठेव कपाळावर. आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते, कोणी बोले ना, सारे स्तब्ध. तुमची पाणी दौंडी देतात ना, द्या म्हणावं मला, कुंकू आहे ना, कोण माझी अगरून येणार. दागदागिन्यात घरादारात शेताभातात आहे, त्यांचे पाय त्यांची मांडी त्यांचं प्रेम यातच माझी आबरू, द्या रे त्यांची मांडी द्या. असं म्हणून आई उठू लागली. ती कोणाला आवरेना, साऱ्यांनी तिला निजवलं. वडील आईचे

0: आपा, मी तुझ्याजवळ आहे, बोलू नको,
1: असं वडील म्हणाले. काही वेळ गेला.
0: मला कारे भेटायला आलास, चंद्री पण आली या सारी, पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास? तुझ्याजवळ मी नेहमीच आहे आणि माझ्याजवळ तू आहेस. आलास तर मग ये, असा रुसू नको. श्याम, मी दळायला लावलं म्हणून रुसलास, आता नाही हो दळायला लावणार. ये श्याम. नाही, काय म्हणता तो पा, मला दिसतोय समोर श्यामच तो. तुम्हाला ओळखता नाही आला म्हणून आईला का नाही ओळखता येणार?
1: अशी वातात रात्र गेली. दिवस उजाडला. पुरुषोत्तमला मावशी म्हणाली, राधाताईकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव, जा. हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात, 2 मिनिटं आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना. एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. वडिलांना उपवास असे, पण ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत सोजी खात.
0: जा दान करा, थोडी सोजी खाऊन घ्या, असे हाल नका करू हो स्वतःचे, जा खाऊ खाऊन घ्या,
1: तुटक तुटक आई बोलत होती. वडील स्नान करून देवळात गेले. येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ. आईनं पुरुषोत्तमला जवळ घेतलं.
0: पुन्हा आहे तुला, मावशी आहे, जरा नीट वाग.
1: पुरुषोत्तम रडू लागला. आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती.
0: सखो, साऱ्यांनी खाल्लत का? आईने विचारलं. होय हो अक्का, अक्का,
1: मावशी म्हणाली.
0: सखो, सारी तुझी हो, माय मरो, मावशी जगो, पुरुषोत्तम, श्याम, सारी सारी तुझी, चंद्री, गजू, सारी तुझी.
1: आई शेवटचे निर्वाणीरो करत होती.
0: होय हो अक्का,
1: मावशी म्हणाली.
0: श्यामी गुणाचा, चंद्री, गजू, देव आहे, सारे
1: तुटक बोले. कितीतरी वेळानं एक एक शब्द बोले. सारी आईच्या भोवती बसली होती. दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली,
0: क्षमा क्षमा, बोलले चालले, विसरा.
1: आजी विरघळून गेली. कितीतरी वेळानं एखादा शब्द आई उच्चारी.
0: सखू, नानांना म्हणाव क्षमा करा, त्यांची मी मुलगीच आहे, बयोला म्हणाव क्षमा करा.
1: पुन्हा आई डोळे गरगर फिरवी, मध्येच डोळे मिटी.
0: श्याम,
1: एकच शब्द. अक्का,
0: त्याला आज बोलवते हो,
1: मावशी म्हणाली. मावशी भाऊंना म्हणाली, भटजींना बोलवा आणि गोप्रदान सोडवा. मरताना गाय दान द्यावी असं आहे. गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावानं देतात. आईच्या हातून गोप्रदान सोडण्यात आईला बोलता येईना. वाणी गेली. ती नुसती पाही. पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी. मध्येच देवाकडे जाते असं सुचवी. बऱ्याच वेळानं होती ती शक्ती एकवटून.
0: तुम्ही जपा, हाल करू नका, मी सुखाने या मांडीवर.
1: जास्त बोलवे ना. सारे शांत होते. आईला ऊर्ध्व लागला. गावातील वैद्य कशा आप्पा आले. त्यांनी नाडी पाहिली. अर्धी खटका ते खिन्नपणे म्हणाले आणि गेले. शेजारच्या जानकी वहिनी आणि राधाताई आल्या होत्या. मावशी बसली होती. तिथं स्मशानती होती. आई जाणार होती. तिला शा आणि चंद्री भेटली नाहीत. गजू भेटून गेला. वडील म्हणाले. आईचे होठ हलले. असे वाटले काही बोलावयाचे का होते, काही सांगावयाचे होते का होते.

0: परंतु बोलवत नव्हते. ताईंनी हेमगर्भाची मात्रा द्रवीची जपा. आई म्हणाली, काही सांगावयाचे का? राधाताईंनी मोठ्यानं कानात विचारलं. आईनं नाही अशी खूण केली. घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता. शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता. पुन्हा एकदा आईनं जोर केला आणि म्हटलं, सारे सारे सांभाळा, देव देव आहे. शेवटची लक्षणं दिसू लागली. जीभ आत ओढली जाऊ लागली. वेळ आली, देवा घरी जाण्याची वेळ आली, मंगल वेळ आली. राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले. तुळशी पत्र तोंडात ठेवण्यात आले. आईला घोंगडीवर घेण्यात आले. देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते. थोडा वेळ गेला. आईनं राम म्हटला. साऱ्यांना अथांग सागरात लुटून आई गेली. बोलावणे आले, ती गेली. ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही. श्यामची आई निघून गेली. भाऊंची पुण्याई गेली. पुरुषोत्तम वरच कृपाछत्र गेलं. आणि गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तीदात्री देवता, प्रेममय देवता गेली. नाना यांची बयो गेली. जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली. गेली श्यामची आई गेली.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
3: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीमध्ये अकॅडमिक डायरेक्टर म्हणून काम करत आहे. आतापर्यंत आपण माणसाला मनाला स्थिर कसं करता येईल आणि याच्याविषयी सांगितलेले श्रीकृष्णाने जे छोटे छोटे टप्पे आपल्याला दिलेले आहेत त्याचा विचार केला. या टप्प्यालाच जो आत्ता मागे आपण पूर्ण केला त्याला थोडंसं पुढे नेऊया. अशा प्रकाराचं जो स्थैर्य, जो साधारणपणे आपल्याला नित्य करणं आवश्यक आहे आणि त्याचे तीन टप्पे आहे असं पण आपल्याला गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावरनं जर आपण अभ्यास करत राहिलो तर आपलं शरीर, प्राण आणि मन हे कसं अधिकाधिक स्थिर होऊ शकेल हा सातत्याने विचार होणं आपल्यासाठीच उपयुक्त आहे. असंही म्हटलं तरी चालेल की स्थैर्याच्या या अभ्यासाद्वारे तुमचे शरीर, प्राण आणि मन जसे जसे अधिकाधिक स्थिर होऊ लागेल तसे त्या अंतरंग योगाभ्यास अधिक तुमच्या स्वाधीन होऊ लागेल असे आत्मसंयम योग या अध्यायात सांगितलेले आहे. याच्याशी जोडलेला पुढचा भाग आपण असा घेऊ शकतो की या प्रकारे तुम्ही चित्ता स्थिर केल्यानंतर अनुकूल भावना करायच्या आहेत किंबहुना अनुकूल भावना करण्याकरता हे एक व्यासपीठच तुमच्या समोर तयार होतं. ज्ञान योगाच्या अंगाने असणारी मी सच्चिदानंद परब्रह्म आहे ही भावना आणि कर्मयोगाला अनुसरून अनंत शक्तीसंपन्न परमात्म्याचे मी केवळ एक साधन आहे अशी दुसरी भावना, या दोन्ही भावनांमधील तुम्हाला जे इष्ट वाटेल त्या भावनेला तुम्ही तुमच्या चित्तास दृढ करण्याचा प्रयत्न करा. भगवद्गीतेतील 7व्या आणि 8व्या अध्यायात या दोन भावनांना अनुसरून विचार मांडलेले आहेत. ते आता आपण बघूया आणि गीता व्यवस्थापन, गीता मॅनेजमेंट साठी याचा आणखीन कसा प्रगल्भ ज्ञान माहिती आपल्याला मिळू शकेल, आपण कसं आत्मसात करूया त्याचा विचार नक्कीच इथे झाला पाहिजे. ज्ञान विज्ञान योग हा 7व्या अध्यायामध्ये ज्ञान योगाला अनुसरून मी सच्चिदानंद परब्रह्म आहे अशी भावना कशी दृढ करायची हे विवेचन केलेले आहे. अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायामध्ये अनंत शक्ती संपन्न परमात्म्याचे मी एक साधन आहे आणि त्याचे साधन म्हणूनच मला जगायची आहे, ही भावना कशी दृढ करायची हे पण सांगितलेले आहे. या दोन्ही भावनांपैकी कोणतीही एक भावना करावी आणि दुसरी करू नये असे नाही. या दोन्ही भावना एकाच समयी कशा करता येतील याचे स्पष्टीकरण 9व्या अध्यायामध्ये म्हणजे राज विद्या राज गुह्य योग यामध्ये सांगितलेले आहे. कोणती भावना कोणी करावी हे ज्याच्या ज्याच्या अधिकारावर किंवा क्षमतेवर आहे. अधिकार जर आपण म्हटला किंवा अधिकार भेदास अनुसरून असं जर विचार केला की मी सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा आहे या भावनेस आपण वारंवार कसे जागे करायचे यासंबंधी अनेक सैद्धांतिक गोष्टी ज्ञान विज्ञान योगामध्ये सांगितलेल्या आहे. तसेच याबाबतील काही प्रायोगिक गोष्टी देखील सांगितलेल्या आहेत. काही जण असेही म्हणतात की आम्ही देहा वेगळे सच्चिदानंद आत्मा परमात्मा आहो, ही भावना करणे आम्हास अवघड जाते, काही हरकत नाही, पण त्यांनी अनंत शक्ती संपन्न जो परमात्मा आहे त्याचाच मी एक अंश आहे आणि या एका अर्थाने किंवा असा संकल्प घेऊन अशी संकल्प सिद्धी करून मी एक साधन आहे असा तरी विचार करण्याचा प्रयत्न नक्की करावा. माझे जगणे हा त्याचाच संकल्प परिपूर्तीचा एक भाग आहे अशी भावना धारण करावी जी अक्षर ब्रह्मयोगामध्ये सांगितलेली आहे. तुम्हाला जी भावना धारण करणे सुलभ वाटते त्या भावनेचा अभ्यास करा. देवतांच्या हातात ज्यांची शस्त्रे असतात त्याचा सुद्धा आपल्याला इथे विचार करता येऊ शकतो. अशी कल्पना करा की भगवान श्री विष्णूंच्या हातामध्ये सुदर्शन चक्र किंवा भगवान शंकराच्या हातातील त्रिशूल असं सजीव झाले तर ते स्वतःच काय त्याला समजू शकतील. सुदर्शन चक्र जर सजीव झाले तर ते असेच समजले की मी विष्णूच्या प्रयोजन सिद्धाचे एक साधन आहे. जर अशा प्रकारे भावना करायची असेल तर तुम्ही स्वतःकडे त्या परमात्माकडे कोणत्या दृष्टीने बघावे याचे स्पष्टीकरण अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायात केलेले आहे. हे जरी थोडंसं क्लिष्ट असेल तरी आपल्याला याचा वारंवार विचार केला की त्याचा उलगडा होत राहतो. जर या दोन्ही भावना आवडत असतील तर त्यांनी या कशा कराव्यात, या दोन्ही भावना एकाच समयी किंवा क्रमशः कशा कराव्यात याचा पण आपल्याला विवेचन करता येईल. याचे विवेचन राज विद्या राज गुह्ययोग या 9व्या अध्यायात केलेले आहे. या 9व्या अध्यायात सांगितलेले दोन्ही दृष्टिकोन घेऊन साधक आपल्या साधनास अधिकाधिक पूर्णता आणू शकतो. श्री विद्या महायोगाचे हेच वैशिष्ट्य आहे की येथे पारमार्थिक दृष्टिकोन जितका परिपूर्ण करता येईल तितका परिपूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. कोणता तरी एक खंड दृष्टिकोन घेऊन त्यामध्ये समाधान मानणे हे श्री विद्या महायोगाचे उद्दिष्ट नाही. जर तुम्हाला एक खंड दृष्टिकोनाच्या मध्ये समाधान वाटत असेल तर तुम्ही तेथेच थांबा, पण त्यामधील कोणता दृष्टिकोन घ्यावा याचा प्रश्न जर एखाद्या अखंड महायोगाच्या व्यक्तीला विचारला तर त्याचे असे उत्तर असेल की जेवढे म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोन आहे मग ते बाह्यगत जरी परस्पर विरोधी वाटले तरी सर्व दृष्टिकोनांना आपल्या चित्तामध्ये धारण करा आणि त्याद्वारे आध्यात्मिक प्रज्ञानाची पूर्णता गाठण्याचा प्रयत्न करा हे श्री विद्या महायोगाचे वेगळेपण आहे. भगवद्गीतेचा विचार करता करता श्रीनिवास गुरुजींनी यांनी एक विशेष असा महत्त्वाचा संदेश दिला आहे की श्री विद्या महायोगाचं वेगळेपण म्हणजे तुम्ही श्रीमद भगवद्गीतामध्ये जर एकच भाग घेतला तर तो खंडित समजला जाईल आणि जर तुम्ही सगळ्या दृष्टिकोनांचा विचार करत करत आध्यात्मिक प्रज्ञानाची पूर्णता गाठण्याचा प्रयत्न कराल तर तो अखंड महायोग असा राहील जो श्री विद्या महायोगाचा एक भाग आहे, वेगळेपण आहे असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यास अनुसरून एखादा साधक म्हणू लागला की मी सच्चिदानंद परब्रह्म अकर्ता अभोक्ता आहे आणि परमेश्वराचा अनंत कर्तृत्वाला या जगात अभिव्यक्त करणारे त्याचेच मी एक साधन आहे. हे दोन्ही दृष्टिकोन जर मला माझ्या चित्तामध्ये दृढ करायचे आहेत तर ही माझ्या जीवनासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि हा विचारच त्यांनी पुढे नेणं त्याच्यासाठी उपयुक्त आहे असा विचार करून घेतला तर तो त्याच्या जीवनासाठी एक उपयोगी साधन निश्चित होईल. हे दृढ करण्याची गुह्य रीती कोणती? भगवान श्री कृष्णाने जी गुह्य राजविद्या 9व्या अध्यायात सांगितली आहे त्याचा आपण विचार करूया. जरी परस्पर विरोधी वाटणारे दृष्टिकोन असेल आणि जरी ते एकाच वेळी उपस्थित झाले तरी प्रत्येक दृष्टिकोनास अनुसरून त्या त्या भावनेद्वारे ज्ञानाची पूर्णता गाठून ती श्रेष्ठ विद्या कशी प्राप्त करावी आणि ती मिळवण्याची जी युक्ती आहे ती कशी प्राप्त करावी याचे स्पष्टीकरण 9व्या अध्यायात दिलेले आहे. काय विरोधी आणि काय अनुकूल हे शेवटी आपल्याच मानसिकतेवर किंवा आपल्या मानसिक आधारावर अवलंबून असतं असाही विचार आपण करायला हरकत नाही. अकर्ता अभोक्ता परमात्मा आम्हीच कसे काय अशी शंका काही जणांच्या मनात येते आणि आलीही पाहिजे. पण त्याचं समाधान करण्यासाठी त्याचा विचार मात्र त्यांनी दृढ करत गेला पाहिजे असं काहीतरी विचार आपण करू लागलो तर 9व्या अध्यायाप्रमाणे याची आणखीन उकल होऊ शकेल. त्यांना आपणच परमात्मा हो असे कदाचित पटणार नाही. अशा लोकांना परमात्मा वेगळा आहे आणि त्याचे प्रयोजन सिद्धीचे आपण निमित्त मात्र अंश हो हा दृष्टिकोन पडतो. काही लोक हे दोन्ही दृष्टिकोन ऐकतील आणि म्हणतील अशी दृष्टी बाळगणे हे फार अवघड आहे, हे आम्हाला जमण्यासारखे नाही. शेवटी त्याचा आणि तो विचार आपण अंतःकरणातील जी काही व्यापकता आहे त्याच्या आवाक्यानुसार त्याचा दृष्टिकोन ठरू शकतो. पूर्वजन्मात जे काही आपल्याला विद्या प्राप्त झालेली असते किंवा ज्या विद्येचा आपण उपयोग केलेला असतो त्या भावनेचा आपण जर विचार केला तर ज्या भावना तुम्ही अभ्यास करून घेता किंवा ती जी भावना आहे त्याचा पुनः संस्कार रूपाने जे काही तुमच्यामध्ये जागी होते त्याच्यातला हा भाग घडतो असं म्हणायला हरकत नाही. समजा मागील जन्मामध्ये जर तुम्ही पूर्ण योगाचा अभ्यास केला असेल तर या सर्व भावनांमध्ये तुम्हाला काही विरोध वाटणार नाही. तुम्ही अशा सर्व भावना प्रसंगानुसार तुमच्या चित्तामध्ये धारण करू शकाल कारण की तशी ती तुम्हाला मिळालेली एका प्रकारे सोयच आहे. त्यामुळे कोणती भावना धारण करावी आणि त्या व्यक्तीच्या अधिकारावर किंवा त्याचा जो काही विचार आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायापासून सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञान कर्म संयोग योग, कर्मसन्यास योग, आत्मसंयम योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग आणि राज विद्याराज गुह्य योग या 9व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलेला आहो. गीतेमध्ये हे सगळं केलेलं प्रतिपादन आत्तापर्यंत आपण पाहिलं, त्यातील उपदेशाचा कसा विस्तार होत जातो याचा पण आढावा आपण घेतला. असं गीता मॅनेजमेंटचा जो भाग आपण बघतो आहे त्याचे हे सगळे साधारणपणे 9 टप्पे आहेत असं म्हणायला हरकत नाही. भगवद्गीतेतील ज्ञान विज्ञान योग आणि अक्षर ब्रह्मयोग या 7व्या व 8व्या अध्यायामध्ये निर्गुण आत्मतत्व आणि सगुण परमात्मतत्व यापैकी कोणत्याही एका परमेश्वरी स्वरूपाला आपले प्राप्तव्य मानून त्याची उपासना कशी करावी हे सांगितले आहे. जर तुमच्या ठिकाणी सगुण परमेश्वरी तत्व आणि निर्गुण परमेश्वरी तत्व या दोन्ही बाबींना प्राप्त करून घेण्याची क्षमता असेल तर त्या प्राप्तव्याच्या दृष्टिकोनाने तुम्ही साधना करण्यास तयार असाल असा निर्देश 9व्या अध्यायामध्ये दिलेला आहे. राज विद्या राज गुह्य योग या 9व्या अध्यायामध्ये निर्गुण तसे सगुण परमेश्वरी तत्वाची ही दोन्ही स्वरूपे विविध साधनाद्वारे कशी ध्येय रूपात येतील हे सांगितलेले आहे. आत्मतत्व अजर अमर आहे, या आत्मतत्वाचा साक्षात्कार करून आपण अकर्ता अभोक्ता सच्चिदानंद आत्मा होत या भूमिकेवर यावे आणि याद्वारे कोणत्याही कर्माचे कर्तृत्व आणि कर्माचे भोक्तृत्व या दोन्ही चा आपण एका सोबतच किंवा एकाच वेळेला त्याग करावा. आपण त्या परमेश्वरी योजनेचे केवळ एक साधन मात्र आहोत असा दृष्टिकोन बाळगून येईल ते कर्म केवळ कर्तव्यबुद्धीने करावे असा उपदेश ऐकल्यानंतर सामान्य माणसाला हे अत्यंत अवघड आहे असं वाटायला लागतं. आध्यात्मिक ग्रंथामध्ये खूप काही सांगितलेले असते की आत्मज्ञान आणि त्याला करण्यासाठी नानाविध साधना करा. देहा वेगळा, मी सच्चिदानंद आहे याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी निरंतर अभ्यास करावा. त्यासाठी देहाचे साक्षित्व करा, त्यानंतर आपल्याच अंतःकरणाच्या वृत्तीचे साक्षित्व करा. सामान्य जन हे सारे आवडीने वाचतात, प्रवचनातूनही ऐकतात, पण पुढे जाऊन असे म्हणतात की हे कितपत व्यावहारिक आहे. आमच्या नित्याच्या जगण्यात देहाचा अभिमान टाकून शरीराचे आणि वृत्तीचे साक्षित्व करून या व्यावहारिक जीवनामध्ये कसे जगता येईल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कर्मही केलेच पाहिजे आणि कर्म केले तरच सर्व व्यवस्थित होईल असा एक आग्रह घेऊनच आम्हाला जगावे लागते. त्यामुळे तर आम्हाला अशी व्यावहारिक कामे करता येतात आणि म्हणून ते वारंवार व्यावहारिक जीवनालाच महत्त्व देताना दिसतात. आणि इकडे जिथे आपल्याला वळण्याची गरज आहे किंवा जशी ती बुद्धी आपल्याला विचारात आणण्याची गरज आहे तिथपर्यंत ते पोचण्याचा प्रयत्न करण्यामध्ये कुठेतरी असक्षम ठरतात. त्यांना पटतं कळतं पण वळत नाही अशी भूमिका आत्तापर्यंत आपण इथे पाहिली आणि मला असं वाटतं की याच्यामध्येच आपल्याला स्वतःला वळण देणे किंवा आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याकरता जरी हे कठीण वाटत असलं तरी त्याचा अभ्यास करत करत आपण कसं तिकडे पोचू शकू असा हा सार आत्तापर्यंत आपण सांगण्याचा प्रयत्न केला. पुढचं विवेचन आपण पुढच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद
2: श्रोते हो. आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका इंदुमती जोंधळे यांचा छोटा भाऊ श्रीराम याने वडिलांच्या कारागृहातून सुटकेसंदर्भात एक पत्र लेखिकेला पाठवलं. त्यावेळी या पत्रामध्ये श्रीरामनं वडिलांची सुटका झाल्यानंतर ते कुठे जाणार आहेत, काय खाणार, कसे जगणार, कारण ही तीनही भावंड एकमेकांपासून खूपच लांबच्या गावी होती आणि त्यात पुन्हा वडील हे कुठे राहतील. आधीच या प्रत्येकांपुढे जगण्याचा प्रश्न उभा होता आणि अशा प्रकारे ही सर्व इतंभूत माहिती म्हणण्यापेक्षा एवढ्या लहान वयातही पित्याविषयीचं प्रेम, जिव्हाळा आणि एकंदरीत काळजीच अधिक जाणवत होती. आणि नेमकं हेच पत्र गदी माडगुळकर यांच्या हातात पडलं आणि गदिमांनी हृदयाला पाजर फोडणारे ते अनुभव वाचलेत. शब्दांच्या माध्यमातून का होईना, कारण कधी शब्द असतात मुके, कधी शब्द असतात बोलके. शब्द गहिवर आणतात मनाला, शब्द पाजर फोडतात पाषाणाला, तर कधी हे शब्दच भिडतात हृदयाला. मैत्रिणींनो, आणि नेमकं हेच घडलं. गदिमांना हे पत्र वाचून लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या केविलवाण्या जीवनकथेचा संपूर्ण इतिहासच कळला आणि त्यांना खूप गहिवरून आलं. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही हे पत्र वाचून अक्षरशः रडला असता. प्रख्यात गीतरामायणकार गदिमाही हे पत्र वाचून लेखिकेसह ढसढसा रडले. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 13वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: मी 11वीची परीक्षा दिली. परीक्षा झाली की सगळ्या मुली आपापल्या गावी घरी जायच्या. आम्ही कोर्ट कमिटेड मुली 7-8 जणी मात्र हॉस्टेलवरच राहत असू, कारण आमच्यापैकी कुणालाही घर नव्हतं. प्रेमाचं असं कुणी घरी घेऊन जाणारं नव्हतं, आपलं माणूस नव्हतं. अशा वेळी आम्हाला तीव्रतेने घर नसलेल्या घराची आठवण व्हायची. आपल्यालाही आई वडील सर्वजण असते तर असं वाटून आम्ही काही वेळा रडत असू. त्यावेळी ते हॉस्टेल खूप मोठं मोठं, उदास मोकळं वाटायचं, फकास. ज्या हॉस्टेलवर 8-9 महिने 70-80 मुली असत, तिथे सुट्ट्या लागल्या की आम्ही 7-8 जणीच असू. तरी आम्हाला काका काही ना काही काम लावत. आमचं स्वयंपाक पाणी, झाडाला पाणी वगैरे झालं की 12 नंतर रिकामेच. मग काका गोष्टींची पुस्तकं वाचायला देत. त्या अगोदरच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण नाथ माधव, साने गुरुजी आणि इतर चांगली पुस्तकं वाचली होती. आता यावेळी काकांनी मला वि.स. खांडेकरांचं ययाती वाचायला दिलं. हातात नवं पुस्तक पडलं की हावऱ्यासारखं वाचतच सुटायचं. अगदी रात्री उशिरापर्यंत नाही संपलं तर लवकर उठून ते पूर्ण करायचं. पण 1-2 दिवसात ते पूर्ण केलंच पाहिजे. पुन्हा नवं पुस्तक मिळावं या ईर्षेनं वाचत असू. खरं तर त्यावेळी 11वीची परीक्षा दिलेली, तशी मोठीच 15-16 वर्षांची असेल. पण आजच्या 16 वर्षांच्या तरुणीपेक्षा सगळ्याच बाबतीत अगदी गावंढळ, अडाणी, अपरिचित. ते पुस्तक वाचतच राहिले. स्त्री पुरुष संबंध, त्यातही एक राजा स्त्री लंपट. राजवाड्यातल्या दासींचा, कुमारिकांचा उपभोग घेणारा हा भोगी राजा. किळसरी अगदी. आणि शेवटी तर या यौवनापायी आपल्या पुत्राचं तारुण्य बदलवून घेऊन त्या पुत्राला वार्धक्य देणारा हा राजा. किती किती अप्पलपोटी भोगी असावा याला काही मर्यादा? खूप खूप राग आला त्या राजाचा, पुस्तकाचा आणि आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचा सुद्धा. पुस्तक तर वाचून झालं आणि दिलं बाजूला फेकून त्यावेळी त्या क्षणी संताप झाला. वाटलं आत्ता जर तो ययाती माझ्यासमोर असता तर मी नक्कीच नरडत दाबून टाकीन त्याच. खूप अस्वस्थ झाले. ते पुस्तक परत उचललं, काकांकडे गेले, पुस्तक परत केलं. झालं वाचून, आता कोणतं पुस्तक देऊ असं म्हणून काकांनी वर माझ्याकडे पाहिलं. मी नाक उडवलं. तशी म्हणाले, काय नाक लाल व्हायला काय झालं? माझं काहीतरी बिनसलंय, राग आलाय हे फक्त काकांनाच, तेही माझ्या नाकावरूनच समजायचं. मी म्हटलं, काय नको मला या असलं घाणेरडं पुस्तक, तुम्ही मला वाचायला दिलं. छी, काय झालं? काय हो काका, असा घाणेरडा राजा असू शकतो का? त्याशिवाय त्या लेखकाने ते लिहिलंय का? तरीही तू आता एकच कर, सायंकाळी उन्ह उतरली की भाऊंकडे जा आणि त्यांना विचार. झालं, मी ठरवलं जायचं म्हणून. कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी त्यांच्याकडे जाते असं झालं मला. बरोबर 5:30 ताराराणीच्या मागच्या बाजूला भाऊंचा नंदादीप बंगला आहे, तर भाऊ पुढच्या व्हरांड्यात हातात काठी घेऊन येरझारा घालत असायचे. त्यांची रोजची सवय असते. डोळ्यांना दिसत नव्हतं, अशक्तही खूप होते आणि अंगावर कोड आल्यानं अधिकच पांढुरके दिसत होते. मी दुरूनच त्यांना पाहत मनात विचार केला, क्रौंचवध लिहिणारे भाऊ आणि ययाती लिहिणारे भाऊ हेच ना. खर तर रागच जास्त होता मनात. जवळ गेल्याबरोबर त्यांना समजलं. त्यांनी विचारलं, कोण आहे? मी उत्तरले, मी इंदू जाधव, छात्रालयातून आले. मागे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंबरोबर सुद्धा आले होते. हा समजलं. काय करतेस? आत्ता 11वीची परीक्षा दिली. कोणत्या शाळेतून? ताराराणीतून. पेपर वगैरे कसे गेले? ठीक गेलेत. बरं, मग आत्ता काय काम काढलं? असं बोलत बोलत फिरणं चालूच होतं त्यांचं. मी अपराध्यासारखी पायरीवरच उभी होते. बोलावं की नाही? पुन्हा त्यांनी विचारलं, कशासाठी आली होतीस? मनाचा हिय्या करून मी म्हणाले, भाऊ मी आज पूर्ण ययाती वाचली. बरं मग, बरी वाटली? बिलकुल नाही. किती घाणेरडा आणि भोगी राजा होता होतो. असे कुठे राजे असतात का माणसं असतात? किती स्त्रियांचं जीवन त्यानं उद्ध्वस्त केलं. मला असा राजा आणि ही एकूण कादंबरीच आवडली नाही. ठीक आहे, शांतपणे ते म्हणाले, बाळ तुझं वय काय? असेल 15-16. मग त्यांनी मला जवळ बोलावलं, डोक्यावरून पाठीवरून अंदाजानच, कारण दिसत नव्हतं ना त्यांना. हात फिरवून म्हणाले, हे बघ, अजून 2-4 वर्ष जाऊ दे, मग पुन्हा एकदा ती कादंबरी वाच. काय वाटतं ते मला येऊन सांग. माझं काही शंका निरसन भाऊंनी केलं नाही. मी पुन्हा ती कादंबरी वाचली नाही आणि गेलेही नाही. नंतर जी गेले ते त्यांच्या अखेरच्या दर्शनालाच, 1976. पण त्यावेळी मला त्या कादंबरीचा अर्थ समजलेला होता. त्यांना मी सांगू शकलेच नसते. त्यांचं शेवटचं दर्शन घेताना मनोमन म्हणाले, भाऊ 5-6 वर्षांपूर्वी मी तुम्हाला बोलले, मला क्षमा करा. भाऊ मी तेव्हा अजाण अज्ञान होते, पण आज ययाती सारखी माणसं पावलो पावली मला दिसतात. हो भाऊ, फकफकलेल्या नजऱ्यांनी लांडग्यांसारखी जागोजागी फिरत असतात. भाऊ मला क्षमा करा, मला चुकलं, खरंच चुकलं माझं, मला क्षमा करा. 11वीची परीक्षा झाल्याबरोबर छात्रालयातल्या सगळ्या मुली आपापल्या गावी परतल्या. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे त्याचवेळी छात्रालयात महिनाभर मुक्कामासाठी आले. त्यांची प्रथम सेवा करण्याचं भाग्य मिळणार म्हणून खूप आनंदले मी. त्यानंतर त्यांना थोडंसं बरंही नव्हतं. त्यांचं औषध पाणी जेवणाखाण्याच्या वेळा मी व्यवस्थित पार पाडायला लागले. 8-10 दिवस झाले असतील की औरंगाबादहून सौ कल्पना दळवीबाईंचं मला पत्र आलं. आता तुला सुट्ट्या लागल्या असतील, सामान घेऊन इकडं माझ्याकडेच राहायला ये, म्हणजे पुढील शिक्षणाच्या दृष्टीने तुझी सोय पण करता येईल. अण्णासाहेब काका मला म्हणाले, आता त्याच तुझ्या औरंगाबादमधल्या पालक आहेत, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तू लगेच उद्या परवा औरंगाबादला जायची तयारी कर. औरंगाबादला जायचं म्हटलं की आकाश ठेंगणं व्हायचं. औरंगाबादला जायची तयारी केली. तयारी म्हणजे काय? 2-3 कपडे, काही गोष्टींची पुस्तकं, इंग्लिश डिक्शनरी, हे सगळं शाळेत असताना बक्षीस मिळालेलं ते सगळं एका ट्रंकेत घातलं. ती ट्रंकही काकांनीच घेऊन दिलेली, 4थीत चांगल्या नंबरनी पास झाली म्हणून. तिची किंमत होती 7 रुपये फक्त, पण ती ट्रंक अतिशय मजबूत आणि दणकट होती. माझ्या आवडीच्या काही वस्तूंपैकी ती एक आवडती वस्तू, आणि आपल्या आवडत्या माणसानं घेऊन दिलेली म्हणून मी तिला फार जपायची. प्रवासात त्या ट्रंकेवर कुणी बसणार नाही अशीच ठेवायची. धडाधड कधी तिची उघडझापही केली नाही. तर या माझ्या प्रिय ट्रंकेसह माझा औरंगाबादला जायचा दिवस उजाडला. भावांच्या भेटीच्या उत्कंठेतच होते. पण आता आपण कायमच छात्रालय सोडून जाणार? ज्या छात्रालयात 1-2 वर्ष नाही, चांगली 10 वर्ष राहिले. तळहातावरच्या रेषेसारखा एक एक कोपरा कोपरा माझ्या परिचयाचा होता. खूप काही अनुभवलं, शिकले, सवरले. अख्खं बालपण संपवून कुमारावस्था ही जवळजवळ संपून गेली होती. अनेक कडूगोड आठवणींचे साक्षीदार अशा तिथल्या खोल्या, कोपरे, भिंती होत्या. त्यामुळे मन थोडं विषण्ण झालं. ज्या ताईबाईंनी आपल्याला रागावलं, मारलं, उपाशी ठेवलं, प्रसंगी त्यांनी आईवत माया सुद्धा केली. आणि सर्वात मोठं दुःख होतं ते काका अण्णांना सोडून जायचं. सकाळी उठल्यापासूनच उदास उदास वाटायला लागलं. माझं हिरमुसलेलं तोंड पाहून काकाबाई पण म्हणाले, अगं वाईट कशाला वाटून घेतेस, आता तू तुझ्या प्रदेशात चालली आहेस. तुझी भावंड वडील यांना तुला वारंवार भेटता येईल, तो तुमचाच भाग, तुमचीच माणसं तिकडे. तेव्हा आता वाईट वाटून घेऊ नकोस. जेव्हा इकडं यावंसं वाटेल तेव्हा माहेरपणाला ये, घर तुझंच आहे. अण्णासाहेब मला काही सांगणार इतक्यात 2-4 माणसं अण्णांना भेटायला आली. त्यांनी अण्णांना पास दिला आणि म्हणाले, हे पा अण्णासाहेब, आपण इथं आल्याचं आम्हाला कळलं. लगेच आम्ही हे निमंत्रण घेऊन आलोत. आपणाला यावंच लागेल. कोल्हापुरात एक भव्य नवीन सिनेमा टॉकीजचं उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावं ही आमची प्रत्येकाची इच्छा आहे. आणि लगेच एक चित्रपटही दाखवणार आहोत. प्रीमियर शोला आपणाला थांबावंच लागेल. अहो, पण मी कधी चित्रपट पाहिले नाहीत आणि कधी सवडही झाली नाही. तेव्हा तुम्ही एखादा दुसरा पाहुणा शोधा. पण ती मंडळी काय ऐकेनात? गुरुवारी रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित हा चित्रपट दाखवणार आहोत आणि तो निश्चितच आपल्याला आवडेल अण्णासाहेब. रवींद्रनाथांचं नाव घेतल्यावर अण्णा फारसं काही बोलले नाहीत. चित्रपटाचं नाव होतं उपहार. अण्णांनी मला बोलून दाखवलं, हे बघ, तुझी आजची तिकीटं औरंगाबादची काढली नसती तर मी तुलाही या चित्रपटाला नेलं असतं. आजच तुला जायचं आणि आजच नाईलाजानं का होईना, पण या मंडळींच्या आग्रहाखातर चित्रपटगृहाच्या उद्घाटनाला आणि चित्रपटाला मला जावंच लागणार. तुझी गाडी सायंकाळी 6 हलते आणि तो चित्रपट अंदाजे 6-6:30 नंतरच संपेल. हरकत नाही, आताच आपण भेटून घेऊ. गायकवाड काका तुझ्याबरोबर एसटी स्टँडवर तुला सोडायला येतीलच. मीही प्रयत्न करतो, त्या दरम्यान येईनच बहुतेक. पण त्या मंडळींच्या ताब्यातून मला निसटता आलं पाहिजे. खरं तर मी बरीच नर्वस झाले होते. एकतर अण्णा स्टँडवर येऊ शकणार नव्हते आणि इतका चांगला चित्रपट आपल्यालाही पाहायला मिळू नये. त्यात काकांचा स्वभाव अतिशय कडक वक्तशीर. कुठल्याही गावाला जायचं म्हटलं की 1-1.5 तास अगोदरच स्टँडवर पोचायचं. त्यात कुठेही इकडे तिकडे 5 मिनिटं वाया गेलेली त्यांना खपायचं नाही. झालं 6:00 गाडी तर काकांनी 4:45-5:00 हॉस्टेल बाहेर काढलं. छात्रालय ते स्टँड 5-7 मिनिटांचा रस्ता. ताईबाईंना नमस्कार करून ट्रंक घेऊन आम्ही दोघे रिक्षात बसलो आणि कोल्हापूर प्लॅटफॉर्मवर आलो आणि पाहतो तर काय आश्चर्य. अण्णासाहेब आमच्या अगोदरच फलाटावर येऊन बसलेले आमची वाट बघत. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आनंद अश्रूंनी डोळे डबडबून आले. अण्णांनी माझ्याकडे पाहिलं, जवळ बसवून घेऊन म्हणाले, अग वेडे, तुझ्यासाठी तर आलो अर्धवट चित्रपट सोडून. मध्यंतरापर्यंत कसा बसा बसलो पण नंतर काही मन लागेला. कोणाचंच लक्ष नाही असं पाहून हळूच तिथून सटकलो. ते थेट स्टँडच गाठलं. मला माहित होत काका तुला 1-1.5 तास अगोदरच इथं आणतील. मग आता झालं तुझं समाधान? आधी पूस पूस बरं ते डोळ्यातलं पाणी पूस. अग तुझ्या भेटीपेक्षा तो सिनेमा मला महत्वाचा होता का? चल डोळे पूस. असे हे आमचे अण्णा, अगदी संन्यस्त माणूस पण माझ्यासारख्या पोरीला वात्सल्य देणारा एक संसारी पिताच होता तो. अण्णा, माझे अण्णा.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
3: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: श्रोते हो, मागील शनिवारी बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना मागील भागात आपण ऐकलं की लेखिका इंदुमती जोंधळे यांची 11वीची परीक्षा झाल्यानंतर सुट्यांमध्ये वी.स. खांडेकरांचं यांनी ययाती हे पुस्तक वाचलं. पण लेखिका वयानं लहान असल्यानं समाजात पुरुष स्त्री जातीचा किती उपभोग घेतात आणि त्यांच्यावर अन्याय करतात हे वाचून लेखिकेला खूप चीड आली आणि त्या सरळ वी.स. खांडेकरांनाच जाब विचारायला म्हणून गेल्या. पण शंका निरसन मात्र काही झालं नाही आणि भाऊंशी शेवटची जी भेट झाली ते म्हणजे लेखिकेला भाऊंचं अखेरचं दर्शनच घ्यावं लागलं. आता त्यांना ययातीचा पूर्ण अर्थ कळलेला होता पण भाऊ मात्र या जगातच नव्हते आणि लेखिकेचं कोल्हापूर येथील छात्रालयातील वास्तव्यही संपून त्या पुढच्या शिक्षणासाठी म्हणून औरंगाबादला आल्यात. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 14वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: अण्णांना सतत प्रवास करावा लागायचा ही दगदग त्यांना सहन होत नसे. 10-15 दिवस प्रवास करून आले की 15-1 दिवस तरी डॉक्टर त्यांना आराम करायला सांगत. डॉक्टरांचं म्हणणं त्यांना ऐकावंच लागे. एकदा मेमध्ये त्यांनी मला पुण्याला नेलं. तिथं श्री सत्यनारायण गोयंका यांचं मनशांतीचं विपश्यना शिबिर होतं. अण्णांनी आयुष्यभर स्वतःच्या प्रकृतीवर शरीरावर अनेक प्रयोग केले. उरळीच्या निसर्गोपचार केंद्रात कधी जायचे तर कधी नागपूरजवळच्या दाभ्याच्या होमिओपॅथी केंद्रात. तिथे देतील तशी सगळी औषधी घ्यावीत, व्यायाम प्राणायाम आसनं करावीत, कधी कडधान्यच खाऊन राहावं तर कधी नुसती फळंच खावीत. यावेळी त्यांनी मनावर प्रयोग करायचा निश्चय केला होता. मनात आलं कुणी सुचवलं आणि ते पुरेपूर पटलं की अण्णा ते प्रत्यक्षात आणल्याशिवाय राहतच नसत. असंच त्यांना मनशांतीबद्दल कुणीतरी सांगितलं. अण्णा मला तिथं घेऊन गेले. आमच्या बरोबर अकोल्याहून सदानंदभाई मीरामावशी सुद्धा या शिबिरात सामील झाले होते. अण्णांनी मला विचारलं, इथं 10 दिवसांचं मनशांती शिबिर आहे, तूही आमच्या बरोबर हा नवीन अनुभव अनुभवून बघ, पाहू कोणाला किती मनशांती लाभते ती. एका मोठ्या कॉलेजात हे शिबिर होतं. 1500 स्त्री पुरुष सामील झाले होते. त्यात परदेशी स्त्री पुरुषही होते. भारताच्या कानाकोपऱ्यातून विविध जातीधर्माची मंडळी आली होती. बहुतेक वयस्कर म्हणजे 30 पुढचेच लोक होते. मला आठवतं त्याप्रमाणे मी आणि एक परदेशी जोडपं एवढीच वयानी लहान होतो. स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या खोल्या होत्या, पण जे एका घरातून आलेले होते ते त्यांच्या सोयीनी एकत्र राहत होते. अण्णा, भाई, मीरामावशी आणि मी एकाच खोलीत होतो. पहाटे 4 पहिली घंटा झाली. फटाफट तोंड धुवून सर्वजण एका मोठ्या प्रशस्त सभागृहात जमा झालो, जो तो दिलेल्या आसनावर बसला. सत्यनारायण गोयंकाजी सर्वांच्या समोर एका उच्च आसनावर बसलेले होते. बाजूला उदबत्त्या लावलेल्या होत्या. वातावरण सुगंधी झालं होतं. गोयंकाजींनी डोळे मिटून मोठ्यांनी दीर्घ ओम म्हटलं. त्यांच्या पाठोपाठ सर्व ध्यानस्थ शिबिरार्थींनीही दीर्घ ओम म्हटलं. प्रत्येकाचे आवाज वेगळे, म्हणण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे सभागृहात फक्त ओमचे नाद घुमू लागले. त्यानंतर ओम मंगलम भवतु, ओम सब मंगलम भवतु, असं 4-5 गोयंकाजी म्हणाले. त्यांचा आवाज त्या सभागृहात मंगलम भवतीने निनादू लागला. बाकी सगळेजण डोळे मिटून ध्यानस्थ बसले. हालचाल नाही की इकडं तिकडं पाहणं नाही. समोरून येणाऱ्या सूचना फक्त ऐकायच्या. कान तेवढे उघडे ठेवायचे. बाकी सर्वांना बसण्यास जसं सोयीचं होईल तसं बसायचं. कुणी पद्मासन घालून, कुणी साधी मांडी घालून, तर कुणी उपडी मांडी घालून. शरीर एकदमच सैल सोडायचं. मन निर्विकार करण्याचा हा प्रयत्न होता. सर्वांनी आपापल्या अंतर्बाह्य व्यापातून मुक्त होण्याचा हा प्रयत्न होता. अगदी टेन्शन मुक्त होऊन परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वजण इथं जमलेले आहात. तो तुम्हाला दिसणार आहे, तुमच्या स्वतःच्याच तर कधी तुमच्या समोर तुम्हाला तुमचा भगवान दिसणार आहे. त्यासाठी मन निकरानं एकत्र करण्याची फार आवश्यकता आहे. पण हे मन एकाग्र होणार कसं? सर्वांनी अंतर्मनाने आपापल्या शरीराकडे पाहायचं, म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून नजर म्हणजेच डोळे बंद करून ठेवून मनानं स्थिर करत डोक्यापर्यंत न्यायची. तुम्हाला सोयीचं होईल. सर्वांनी अंतर्मनानं आपल्या शरीराकडे पाहायचं, म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून नजर डोळे बंद करून मनानं स्थिर करत डोक्यापर्यंत न्यायची. तुम्हाला सोयीचा होईल त्या पायाचा अंगठा तुम्ही घ्या आणि चला वर वर अगदी सावकाश. दोन्ही बाजू अंतचक्षूंनी पाहून झाल्या की मस्तकावरून कपाळावर या. बरोबर कपाळाच्या मध्यम भागी चित्त स्थिर करा. पहा, पुन्हा पुन्हा पुन्हा पहा. त्या केंद्रस्थानी मन एकाग्र केल्यास तुमची तुम्हालाच स्वयंप्रकाशाची प्राप्ती होईल. ही प्राप्ती लगेचच होईल असं नाही. कोणाला 2 लागतील, कोणाला 10 लागतील, कदाचित महिनाही लागेल. पण निश्चितच हा स्वयंप्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. ही प्रक्रिया घडत असताना अनेक जणांना अनेक प्रकारचे त्रास होतील, विशेषतः मानसिक त्रास असेल. पण त्यावर तुम्हाला मात करून ही सिद्धी प्राप्त करावयाची आहे. त्यामुळे तुम्ही अजिंक्य ठरणार आहात. तुम्ही या 10 तुमच्या सर्व व्यापांपासून मुक्त आहात. फक्त एक साधक म्हणून इथे आलेले आहात. मनशांती तुम्हाला साध्य करावयाची आहे, जी कुठेही बाहेर इतरत्र तुम्हाला मिळणार नाही, ती इथेच तुम्ही स्वतःच तुमच्यातून मिळवणार आहात। आणि एकदा का तुम्ही निर्विकार झालात की आपोआप तुम्हाला गौतम बुद्धासारखी ज्ञान प्राप्ती झाल्याची प्रचिती येईल। तुम्हाला तुमच्या मस्तक केंद्रस्थानी ज्या क्षणी लख प्रकाश अंतचक्षुंना दिसेल, त्या क्षणी तुम्हाला दिव्यत्वाची जाणीव होईल। तुम्ही सर्वार्थानं अजिंक्य ठराल। तुमच्या षडरिपूंवर तुम्ही विजय मिळवलेला असेल। तुमचे शरीर तुम्हाला फुलासारखे हलके फुलके सुगंधमय वाटू लागेल आणि तुम्ही या मायापाशातून स्वतःला पूर्णतः वेगळे ठेवू लागाल। शरीरानं बरेचसे स्थूल असलेले भगवे वस्त्र परिधान केलेले सत्यनारायण गोयंकाजी स्वतः साधक बनून समोरच्या साधकांशी पहिली 5-10 मिनिटं वरील आशयासंबंधात बोलत, त्यानंतर काही वेळातच स्तब्ध शांतता निर्माण होई। 1-1.5 तासानंतर पुन्हा घंटा होई। साधक समाधीतून उठत स्नान अल्पोपहार वगैरे करून बरोबर 9 वाजता पुन्हा त्याच समाधीस्थळी जाऊन समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करत। माझे तर पहिले 2-3 दिवस पूर्ण वाया गेले। मांडी घालून डोळे मिटून बसले। गोयंकांजीचं बोलणं ऐकेपर्यंत जागं राहायचं, थोड्या वेळाने झोप लागून जायची, सगळीकडे नीरव शांतता असायची। झोप इतकी गाढ लागायची की झोपेतच मानेला झटकन हिसका बसल्यावर जाग यायची। इकडं तिकडं पाहून घ्यायचं, आपल्याला कोणी पाहत तर नाही ना, पण बहुतेक जण डोळे मिटून समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करत असावेत। अण्णाही अगदी ताठ एका स्थितीत पद्मासन घालून 2-2, 3-3 तास बसू शकत होते। सदानंदभाई त्यांच्या बरोबरीने साधना करत, मग मलाच ते का जमत नव्हतं कळत नाही। 3-4 दिवसांनंतर मी विपश्यनेला सुरुवात केली। प्रथम डाव्या पायाच्या अंगठ्यापासून संपूर्ण डाव्या अंगाचे अवयव अंतचक्षुनी पाहून मस्तकापर्यंत आणून ठेवले। मग उजवा पाय अंगठा असं करत करत मस्तकापर्यंत, मग त्या खाली कपाळ, बरोबर मध्यभागी मन एकाग्र केलं। पुन्हा पुन्हा ते स्थान केंद्रबिंदू मानून तिथंच थांबले, अगदी मनाचा हिय्या करून। पण छे, मन एवढं चंचल होतं की परत परत पाहता पाहता ते कुठल्या कुठे भरकटून जायचं। कधी कोल्हापूरच्या शाळेच्या आठवणीत, तर कधी छात्रालयातल्या आठवणीत, कधी मैत्रिणींच्या घराड्यात, तर कधी काकांच्याकडे। या मनाला बांधून ठेवणं म्हणजे फारच कठीण काम होतं। गोयंकाजी अस्खलित इंग्रजीत, हिंदीत, तर काही वेळा गुजरातीत बोलत। त्यांच्या बोलण्यातही अवीट गोडवा। त्यांचं ते बोलणं नुसतं ऐकत राहावंसं वाटे। संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी आम्ही सर्वजण एकत्र येत असू। अण्णा सदानंदभाईंना एक एक अनुभव विचारत। अण्णाही सांगत, मीराताई आपल्या गप्प काहीच बोलत नसत, पण मला ना गप्प राहता येईना आणि ना ते विपश्यनेतून काही अनुभवता येईना। शेवटी अण्णांना म्हणालेच, अण्णा तुम्हा दोघांसारखे किंवा अन्य साधकांसारखे मला काही कसे अनुभव येत नाहीत, मी नुसतीच गप्पा बसलेली असते। मन मात्र सगळी गावं भटकूनही येतं। मला तिथे 2-3 तास बसून राहणं फारच अवघड वाटतं, मी काय करू। खरं तर केवढी मोठी संधी होती मनाच्या एकाग्रतेसाठी। कळत होतं पण वळत मात्र काही नव्हतं। अस्वस्थ आणि अस्वस्थ, अण्णा एवढंच म्हणाले। जेव्हा मन एकाग्र होईल तेव्हा होईल। हां, तू फक्त एकच कर, तू निदान एका जागी 1-2 तास नुसतं बसून राहण्याची तरी सवय कर। एवढं जरी झालं तरी पुष्कळ झालं। मला त्यांचं तसं बोलणं फारसं आवडलं नाही, पण त्यांचं म्हणणं खरंच होतं। अगोदर आपण न हलता डुलता मांडी न बदलता नुसती स्थिर बसण्याची जरी सवय केली तरी पुष्कळ आहे। ती आपण केली का? मनानंच उत्तर दिलं नाही आणि ठरवलं की आता काहीही हो, अगदी काहीही हो। राहिलेल्या 5-10 दिवसात शरीराबरोबर मनाला असं आवळून बांधायचं की बस, काही साध्य हो वा न हो, मन आणि शरीर स्थिर होण्यास तेवढीच मदत होईल। ही एवढी मोठमोठी मंडळी इथं जमली आहे, दूरदूरून आली आहे, ती काही वेळी थोडीच आहेत। आपणच फार शहाणे लागून गेलो आहोत का काय?
4: पागल आहेस तू इंदे.
2: अरे आपला धार्मिक इतिहास एक एक व्यक्ती आठवून बघ. नामदेव लहान वयातच देवभक्त बनला. कुत्र्याच्या मागे धावत सुटला, हातात दुधाची वाटी घेऊन. नुसती भाकरी खाऊ नकोस म्हणून विवेकानंद, तो तर निश्चयाचा महामेरू, अवघ्या जगासी उद्धारू.
4: बापरे, मन आतल्या आत खाबरूनच गेलं. आपण तर या नरश्रेष्ठांपुढे यत्किंचित क्षुद्र प्राणी. मुलगीच्या अस्तित्वा एवढं तरी आपलं अस्तित्व असावं की नाही?
2: आणि मनातल्या मनातच स्वतःवर हसले. केवल अगदी स्वतःची. अरे मना, अरे मना, एवढी साधी गोष्ट ही तुला जमू नये.
5: आणि दुसऱ्या दिवशी सर्वांबरोबर पहाटे सुटले. मुखमार्जन आटोपून समाधीस्थळी जाऊन बसले. मांडी घालून एक तास झाला, दीड तास झाला, हल्ले नाही, डोळा उघडला नाही, इकडं तिकडं पाहिलं नाही. वाटलं शरीरावर मुंग्या चढल्यात, चावताय, पण हल्लेच नाही. सत्यनारायणजी बोलू लागले. सर्व ऐकू येत होत. कान पूर्णपणे उघडे होते. मन स्थिर करण्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. शरीर स्तब्ध स्थिर होत. प्रार्थना संपली. ओम मंगलम भवतु. आणि सगळेजण उठू लागले.
2: पण हे काय, मला मला कुठे हलता येत होत? पायच हले ना. जड जड संवेदनाच नाही. अगदी अगदी उगीच थोडीशी हालचाल, पुन्हा देह दगडासारखा वाटू लागला. मीरा ते आल्या. इंदू, इंदू काय झालं ग? पायच झाले ना, मी म्हणाले. अंगठा दाब, चिमटा घे समोरच्या बोटाला. थांब, मी दाबते थोडा वेळ, असं म्हणून त्यांनी डावा पाय खसकन ओढला, अंगठा दाबला. ठो ठो भोंबळणार, हात तोंडावर घेतलाच होता. मंगलताईंनी तोंडावर हात ठेवला. माझं मला शरमल्यासारखं झालं. आपण प्रतिष्ठित मंडळीत आहोत हे मी त्या क्षणी पार विसरलेच होते. अशा सार्वजनिक स्थळी प्रतिष्ठितांमध्ये काही संकेत मर्यादा पाळूनच वागावं लागतं हे आता बरंच कळू लागलं होतं. तर माझ्या विपश्यना साधनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. ती शेवटचे दोन चार दिवस शिल्लक राहिल्यानंतर हळूहळू शरीराबरोबर मनही एकाग्र होऊ लागलं. आत्मिक समाधान आनंद मिळाला. एखाद्या ध्येय प्राप्तीसाठी सर्वस्व पडायला लावलं की यश हे आपल्या हाती असतंच ते तेव्हापासून मला उमगलं. गोष्ट तशी इतरांसाठी साधीच होती, पण स्वतःसाठी फार मोठं प्रश्नचिन्ह होतं. पण हा अनुभव पुढं मला अभ्यासाला आणि संकट समयी कामाला आला. इथं परमेश्वर प्राप्ती नव्हतीच. स्वतः स्वतःला ओळखू शकला तरी फार मोठी सिद्धी प्राप्त झाल्यासारखी होती. तिथून 10-12 दिवसांनंतर बाहेर पडले तेव्हा हे माझं, ते माझं, हे माझं पण, मी पण गळून गेलेलं असावं असं मला वाटलं. अगदी कसं छान, हलक फुलक, फुलासारखं वाटत होतं. अगदी फुलासारखं.

इंदुमती झोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 14वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्यामची आई। परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव तामसतीर्थ। धोधो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो। आई रवी, काय रे क्लासा कंटाळलास वाटत, निझो माझी मांडी दुखायची नाही। मी म्हटलं, आई श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणं म्हणजे जागृती येणं। देव सर्वांना जागृती देतो, सूर्यनारायण सर्व जगाला चालना देत नाही का? दूरचा कंबळणारा सागर दिसू लागला, संसाराच्या जंगलाजवळच ती आनंदाचा समुद्र अपरार वसतो। दुरून शिंभाच्या पाठीं हाकलणारे मुलगे त्यांचा आवाज ऐकू येत होता। पाण्याचे पाठ बागेतून वाहत होते। प्रत्येकाचे घर आणि घराशेजारी प्रत्येकाचे केळी पोफळीचे नारळीचे आगर। मोठा सुखी आणि सुंदर असा तो गाव होता। स्वच्छ आणि समृद्ध, मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी। आमची गाडी गावातून चालली। नेमकं घर आम्हास माहीत नव्हतं। विचारित विचारित चाललो। वाटेत मुलांची शाळा होती। आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुलं पाहू लागली। एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते। सुभाताईचं घर सापडलं एकदाचं। गाडीवानानं गाडी सोडली, बैलांना बांधून चारा घातला। आम्ही घरात गेलो। सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिलं नव्हतं। माझी आई सुभाताईपेक्षा वयानं वडील होती। आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती। आईला एकदम पाहिलं चकितच झाली। वहिनी ये, सुभाताईनं विचारलं। आई म्हणाली, सुभे हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हा हो, तुम्ही का आठवत? बराच किरे मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटतं, सुभाताईनं विचारलं।
1: हो मी चौथ्या इयत्तेत आहे,
0: असं मी उत्तर दिलं। त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्या सारखे होऊन गेलो। सुभाताई म्हणाली, वहिनी समुद्रावर आत्ता स्नान करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल। दुपारी जेवणे खाणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल। राहत तर नाहीसच म्हणतेस, एवढी आल्यासारखी 8 दिवस राहतीस तर किती चांगले झाले असते। मलाही बरे वाटले असते हो, सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असतास। सुभे ही गाडी परत भाड्याची ठरविली आहे, शिवाय तिकडं घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले, श्यामचीही शाळा बुडेल। पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले, मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली। आम्ही कपडे घेतले, सुभाताईचे यजमान आमच्या बरोबर निघाले। गाडी जोरानं निघाली, समुद्र जवळ होता। समुद्राच्या आजूबाजूनच सारखा पाहत होतो, माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो। अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार, निळा पाण्याचा समुद्र आणि वर निळा आकाशाचा समुद्र। आमची गाडी योग्य ठिकाणी आली। सुभाताईचे यजमान आणि आम्ही खाली उतरलो। कोठे स्नान करावयाचं ते त्यांनी आम्हाला दाखवलं। समुद्राच्या लाटा तिथं उसळत होत्या। येथील वाळूही जरा लालसर आहे असं वाटत होतं।
1: इथंच लाल पाणी का बरे?
0: असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला। ते म्हणाले,
2: देवाचा चमत्कार, दुसरं काय?
0: आई म्हणाली, इथं देवानं राक्षसास मारलं असेल म्हणून हे पाणी लाल झालं। सुभाताईचे यजमान म्हणाले,
2: हो तसा तर्क करावयास हरकत नाही।
0: लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो। लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो। फार पुढे मी गेलो नाही, समुद्राचा आणि माझा फारसा परिचय नव्हता। आई गुडघ्याहून थोड्याशा जास्त पाण्यात जाऊन बसली, अंग धुऊ लागली। समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत खेळत खिदळत येत होता। पायाखालची वाळू लाट माघारी जाताच निष्ठत होती। आम्ही मायलेकर ईश्वराच्या कृपा समुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होत, तरी आईनं मलाही प्यावयास लावलं. आईनं समुद्रास फुलं वाहिली, कुंकू वाहिले, समुद्राची तिनं पूजा केली, चार आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईनं चार आणे दिली. ती कृतज्ञता होती. चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काळवातीनं निरांजनानं ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता आणि भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रगट करावयास पाहत असतो. कुरडे नेसून पुन्हा आम्ही गाडी घरी आली. तो 12 वाजावयास आले होते. सुभाताईनं पानं घेऊन तयारी केलीच होती. आम्ही जेवावयास बसलो. मी केयुरान विशोयंती पुरुषा हा संस्कृत मधलचा श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला.
2: इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीच वाटत. अलीकडच्या मुलांना चार श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे सांग ना श्याम,
0: त्यांनी मला विचारलं.
1: दुसरा, मी सांगितलं.
2: वा, चांगला हुशार दिसतोस,
0: ते म्हणाले. सुभाताईचा मुलगा 5 वर्षाचा होता आणि मुलगी 2.5 वर्षाची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानंही एक चांगला श्लोक म्हणून दाखवला. श्याम, खांडवी घे हो, आणखी लाजू बिजू नकोस, सुभाताई म्हणाली. श्याम मुळी साऱ्या जगाचा भीड असत. इथं नको हो लाजायला. काय श्याम, आई हसत म्हणाली. माझी आई ही जीवावयास बसली होती. सुभाताई तिला प्रेमानं म्हणाली. वहिनी, तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणं झाली. ओल्या पोफळातील परी सुभाताईनं आईला दिली. मी खोबरे कुरतोडून खाल्ले. सुभाताई आणि आई दोघी जणींनी आवराआवर केली. आग्र्यात गेलो. आग्र्यातील मजा पाहत होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात, पण फार असले म्हणजे त्यांना कोण विचारतो. केळ फुलाची एक एक पारी उघडत होती आणि केळ्याची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटानं टोचला होता. आम्ही तो पाडला आणि खाल्ला. इतक्यात सुभाताईनं हाक मारली म्हणून मी घरात गेलो आणि मधूही पाठोपाठ धावत आला. श्याम, त्या पपनशीवरची 2-3 पपनसे तोडून आण. 2 इथं फोडू आणि 1 बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल, सुभाताईनं सांगितलं.
1: कुठे आहे झाड,
0: असं मी विचारताच,
1: चल मी दाखवितो मामा,
0: असं मधू म्हणाला आणि माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी पपन लटलेली होत. आमच्या घरी मी झाडावर चढून 2-3 पपनसे पाडली. पपनसे इथंच फोडा. पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे. देवीला जायची वेळ. मी गाडीवानास उठवले. सुभाताई, तिची मुलं, मी आणि माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईनं देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर वाहिल्या. खन नारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला आणि कागदाच्या चिटोर उडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केलं. नारळ, पोहे, गुळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते. मनाला प्रसन्न आणि मोकळं वाटतं. वनभोजन तिथं घरचे नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. दापोलीस जावयाचे होते. आम्ही तयारी एखाद्या रविवारी यावं, सुभाताई म्हणाली. तिचे यजमान म्हणाले,
2: श्याम अरे येत जा रे, आम्ही काही परकी नाही. अरे गेल्या आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार. ये हो.
0: मी असं म्हटलं. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईनं पोफळे, 2 शहाळी, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली.

सज्जन हो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अखिलेश शर्मा, मुझे स्वायत्त महाविद्यालय जळगाव. आपल्या सर्वांना आज आव्हान करायला आपण या कार्यक्रमात अवश्य भाग घ्या आणि

0: रामकृष्ण है। मित्र प्रीति रसायनम नयनो आनंदम चेतसः। मित्राची महती सुभाषित कारणी खूप गायली आहे। माणसाचे जीवन मित्रामुळे सुसह्य होत असते। सुख दुःखात मित्र बरोबर असतील तर सुख द्विगुणित होते आणि दुःख हलके होते। खरा मित्र मिळवणे सुद्धा दुर्लभ आहे। स्वार्थासाठी भोवती गोळा होणारे मित्र हजारो असतील, पण संकटात साथ करणाराच खरा मित्र असतो। मित्र म्हणजे प्रेम निर्माण करणारे रसायन आहे। डोळ्यांना आणि अंतःकरणाला आनंद देणारा म्हणजेच खरा मित्र होय। रामकृष्ण आहे।
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

श्रीराम समर्थ 14 जुलै गुरु सांगेल तेच साधन। परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो। परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय। ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख वाजत नाही। हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे। गुरु कुणाला करावे? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे। गुरुपद कुठेही एकच असते, गुरुला कुठे आडनाव असते का? गोंधळेकर गोंधळात राहत असतील तर दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल? म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असेच असते। तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा। त्याच्या देहाकडे पाहू नका, तो लोळा पांगळा आहे की काय हे पाहू नका। तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा। त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते। गुरुआज्ञा हाच परमार्थ, तो सांगेल ते साधन। तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागला तर त्यात तुम्हाला यश येणार नाही। अभिमान धरून काही करू लागला तर ते साधणार नाही। म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा, गुरु सांगेल ते साधन हे पक्के लक्षात ठेवा। खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतःकरता आहे। आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे। जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही। खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे। एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले, दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे। तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे। परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे। एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो। खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो, पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही। प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे। साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी। हृदय ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे मर्म। ज्या

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयो रे आर्जे शुभांगी सोबत. आज 14 जुलै हा दिवस जागतिक क्रांतीच्या इतिहासात आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातो. फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस. 1789 आजच्याच दिवशी पॅरिसमधील बस्तियाच्या किल्ल्यावर जनतेनं हल्ला केला होता, ज्यातून ऐतिहासिक फ्रेंच क्रांतीला सुरुवात झाली. या क्रांतीने संपूर्ण जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री आणि लोकशाहीची मूल्य दिली. जागतिक शार्क जागरूकता दिन. समुद्रातील परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या शार्क माशांच्या संरक्षणाबद्दल आणि त्यांच्याविषयीच्या अफवा दूर करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजचा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक आणि साहित्यिक इतिहासातील 2 महामेरूंच्या जयंतीचा साक्षीदार आहे. गोपाळ गणेश आगरकर, महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक, विचारवंत आणि सुधारक वृत्तपत्राचे संपादक. त्यांनी समाज परिवर्तनासाठी बुद्धिप्रामाण्यवाद आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. अंधश्रद्धा आणि सामाजिक अनिष्ट रूढींवर त्यांनी आपल्या लेखणीने कडक प्रहार केले. लोकमान्य टिळकांचे ते खंबीर सहकारी होते. शिवाजी सावंत, मराठी साहित्यातील एक अजरामर नाव. महाभारतातील कर्णाच्या जीवनावरील मृत्युंजय, श्रीकृष्णाच्या जीवनावरचं युगंधर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचं छावा यासारख्या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक. त्यांच्या कादंबऱ्यांनी लाखो वाचकांना जीवन जगण्याची नवी दृष्टी दिली. आजच्या दिवशी आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ज्येष्ठ अभिनेत्रीचं आदरानं स्मरण करतो. लीला चिटणीस, हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आईच्या अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. 2003 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, गोपाळ गणेश आगरकर यांचा हा सुविचार. आणि आजची बोधकथा. एक लहान मुलगा एका गावात राहत होता. तो खूप हुशार होता आणि त्याला वाचनाची प्रचंड आवड होती. त्या काळात गावात अनेक अनिष्ट रूढी परंपरा होत्या, ज्यामुळे गरीब लोकांना आणि स्त्रियांना खूप त्रास सहन करावा लागायचा. त्या मुलाला हे अजिबात पटत नव्हतं. एकदा गावातल्या काही मोठ्या लोकांनी एका गरीब कुटुंबावर अन्याय केला. त्या कुटुंबाची बाजू घ्यायला गावातले कोणीच तयार होत नव्हते, कारण सगळ्यांना मोठ्या लोकांची भीती वाटत होती. पण या लहान मुलानं धीर धरला. तो त्या मोठ्या लोकांसमोर उभा राहिला आणि त्यानं विचारलं, तुम्ही जे करत आहात ते कोणत्या पुस्तकात किंवा धर्मात लिहिलं आहे का? केवळ गरीब असल्यामुळे कोणावर अन्याय करणं हे चुकीचं आहे. त्या मुलाचे ते करारी आणि तार्किक शब्द ऐकून गावातले इतर लोकही हळूहळू एकत्र आले. शेवटी त्या मोठ्या लोकांना आपली चूक मान्य करावी लागली आणि त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळाला. लोकांनी त्या मुलाला विचारलं, तुला एवढ्या मोठ्या लोकांची भीती नाही वाटली का? मुलानं हसून उत्तर दिलं, सत्य आणि योग्य गोष्टीची बाजू घेताना भीती कसली? जर आपले विचार प्रामाणिक असतील तर आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. तो मुलगा दुसरा कोणी नसून आजची जयंती असलेले गोपाळ गणेश आगरकर होते. तात्पर्य हेच, समाजात बदल घडवण्यासाठी किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी शारीरिक ताकदीची नाही तर विचारांच्या प्रखरतेची आणि सत्याची गरज असते. जर तुम्ही योग्य गोष्टीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलात तर जग तुमच्या पाठीशी उभे राहतं. आज 14 जुलैचा हा दिवस आपल्याला आगरकरांच्या विचारातून धैर्याची आणि शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्यांमधून आयुष्यातील संघर्षाला सामोरे जाण्याची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते तर ती आपल्या मनात आणि कर्मात असते. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जनावरातील परजीवींच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या व्यवस्थापना संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. जनावराच्या आरोग्यावर आंतरपरजीवी आणि बाह्य परजीवी दुष्परिणाम करीत असतात. या सर्व गोष्टीचा पशुपालकाच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या रोगाचा दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना पशुपालकांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु हे उपचार करताना पशुवैद्यकाकडून करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. जनावरांमध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे परजीवी जंतू आढळतात, ते म्हणजे आंतरपरजीवी व बाह्य परजीवी. आंतरपरजीवी जनावरांच्या शरीरामध्ये आढळतात, उदाहरणार्थ पट्टकृमी, गोलकृमी, पर्णकृमी, पट्टेकृमी इत्यादी. आणि बाह्य परजीवी जनावरांच्या शरीरावर आढळतात, उदाहरणार्थ कुवा आहे, गोचिड, पिसव, गोमाशी इत्यादी जे आहेत त्यांचा आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करू शकतो. तर हे जे परजीवी आहेत किंवा परोपजीवी ज्याला म्हणतो आपण, त्याचे अनेक दुष्परिणाम असतात. तर परोपजीवीमुळं लहान वासर, शेळ्या किंवा मेंढ्या यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यांच्यामुळे जनावराची वाढ खुंटते, वजन कमी होतं, रोगप्रतिकार क्षमता कमी होते. आंतरपरोपजीवीमुळं अचानक जनावर दगावूसुद्धा शकतं. जनावराची भूक मंदावते, उत्पादन कमी होतं, त्याचं दूध जर देत असतील तर दुधाचं उत्पादन कमी होऊन जातं. जनावरामध्ये चयापचय प्रक्रियेचा वेग कमी होतो. जनावराची अति आवश्यक जीवनसत्वे हे परोपजीवी शोषतात आणि त्यामुळे काय होतं की जे जनावर आहे त्याच्या वाढीचा वेग जो आहे तो कमी होतो. जनावराच्या शरीरामध्ये प्रथिन तयार होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आतड्यामधील विविध प्रकारच्या परोपजीवीमुळं आतड्यातील जीवनसत्वे शोषण करण्याचा भाग जो आहे तो कमी होतो. परोपजीवी जनावराच्या शरीरामध्ये विविध भागामध्ये वाढतात आणि त्यामुळं काय होते त्या भागावर राहून ते आपली उपजीविका करायला सुरुवात करतात. काही परोपजीवी शरीरातील मूळ जागा सोडून शरीरामधील श्वसन नलिका आहे, पित्तनलिका आहे, रक्तवाहिन्या आहे यांच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. पट्टकृमीमुळे जनावरांच्या आतड्यामध्ये आठळ्या निर्माण होतात. काही परोपजीवी हे रोगांचे जीवाणूसुद्धा किंवा विषाणूचे वाहक म्हणून सुद्धा काम करतात. जनावरांच्या रक्तामधील परोपजीवीमुळे रक्तामधील विविध पेशीचं प्रमाण कमी होतं आणि रक्तक्षयसुद्धा होऊ शकतो. परोपजीवीमुळे जनावरांच्या शरीरामध्ये विषबाधा होऊन न्यूरोटॉक्झिन, टॉक्झिन इत्यादी त्याच्यामध्ये विष जे आहे ते तयार होतात आणि विषबाधा होऊन जनावर जगावूसुद्धा शकतं. तर हे काही महत्त्वाचे दुष्परिणाम. तर याच्या संदर्भामध्ये परोपजीवीच्या संदर्भामध्ये व्यवस्थापन योजना सुद्धा करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये जनावरांना संतुलित आहार द्यावा लागतो. जनावरं स्वच्छ व कोरड्या गोठ्यामध्ये आपण ठेवली पाहिजे. नवीन येणाऱ्या किंवा विकत घेतलेल्या जनावरांचं पशुवैद्यकाकडून परीक्षण करून घेतलं पाहिजे. आजारी किंवा अशक्त जनावरांना वेळेवर उपचार करून ती वेगळ्या ठिकाणी ठेवली पाहिजे. लसीकरण, कृत्रिमरित्या गाय भरणे, गव्हाची व पाण्यासाठी वापरण्यात येणारी भांडे, गव्हाणी ज्याला म्हणतो आपण, त्या किंवा त्या सगळ्या बाबी आहेत त्या स्वच्छ करून घेतल्या पाहिजे. वेळोवेळी जनावरांच्या शरीरातील गोठड्याचे व्यवस्थापन केलं पाहिजे. एकाच वेळेस सर्व बाधित जनावरांना कृमीनाशक औषधं किंवा जंतनाशक औषधं वाजून घेतली पाहिजे. जनावरांमध्ये आजाराचं किंवा अशक्तपणाचं लक्षण दिसलं तर तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून सल्ला घेऊन प्रयोगशाळेमध्ये त्या आजाराची तपासणी करून घेतली पाहिजे. तर हे झालं किंवा जनावरातील परोपजीवी जे आहेत ते आणि त्याच्या संदर्भामधले दुष्परिणाम आणि उपाययोजनेच्या संदर्भातली पायाभूत माहिती. परंतु एक मात्र सल्ला असा राहील की याच्यावर उपचार करताना आपण उपचार हे पशुवैद्यकाकडून, तज्ज्ञ जो पशुवैद्यक आहे त्याच्याकडूनच करायला पाहिजे. या संदर्भामध्ये अधिक विस्तृत माहिती जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर। सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहेत। एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं, कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं। शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते। तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं। लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैरवर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं। वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे। व्रताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो। वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा व्रताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात। अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं। वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार। पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो। युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं। मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो। कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे, एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं, पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात। कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे, वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी, पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच। स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली। स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात। अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर, आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे। मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल। स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार। ऊटसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे। म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत। चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला। आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही। दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे। उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात। क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल। ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुपू हे षणमित्र आहेत। शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल राखण्याचा आहे।

0: स्वैर सुख, जिसके कारण सत्य का अन्वेषण करते समय अनगिनत मानव समूह काल्पनिकता की ओर भागने लगे। परिभाषा की अनालनीयता के कारण हे मानव, अपनी बुद्धि प्रामाण्यता से विकसनशील मार्ग से चलते समय बुनियादी विवेकी ज्ञान का आकलन तुझे हुआ नहीं। इसी कारण भेदोपभेदों की गणितीय संख्या वृद्धिगत होती गई गुणाकार पद्धति से, और संचार हो जाए महामारी का सर्वत्र, वैसा यह विकार फैलता गया। मानव समूह में यह ब्राह्मण वह क्षत्रिय, यह वैश्य वह शूद्र, वह अस्पृश्य, ऐसा कठोर भेद और तेरी यह यात्रा खूब फैलती गई। यह गोरा वह काला, यह ऊंचा वह ठिंगना, यह नकटा वह चपटा नाक वाला, यह इस प्रदेश का वह उस प्रदेश का, यह इस धर्म का वह उस धर्म का, यह इस पंथ का वह उस पंथ का, यह इस लिंग का वह उस लिंग का, स्त्री पुरुष, कितने भेद, भेद भेद भेद, विषमता के भेद, भेदों में भेद, उपभेद, भेदों का बोलबाला और भेदों का संसार। हे मानव, तू ही यह करता रहा।
1: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर।
2: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
3: MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव।
4: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
5: गीताई अध्याय 12, सगुण निर्गुण भक्ती अथवा भक्ती योग। अर्जुन म्हणाला, असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगिते थोर कोण ते। श्री भगवान म्हणाले, रोवूने मन माझ्यात भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर माणितो, परी अचिंत्य अव्यक्त सर्व व्यापी खुणे विन, नित्य संशय नित्य निश्चल निर्लिप्त जे अक्षर उपासिती, रोधिते इंद्रिये पूर्ण सर्वत्र समजानुनी, माझ्याकडे चिते येती ज्ञानी विश्वहिती रत, अव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडेचिना, परीजे सगळी कर्मे मज अर्पूणी मत्पर, अनन्य भक्ती योगाने भजती चिंतुनी मज, माझ्यात रोविती चित्त त्यांस शीघ्रची मी स्वये, संसार सागरातू निकाढितो मृत्यू मारुणी, मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू, म्हणजे मग निशंक मीची होशील तू स्वये, जाईल जड माझ्यात चित्तास का करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने इच्छुनी मज मेळवी, अभ्यास ही नवे साध्य तरी मत कर्म आचरी, मिळेल तुझची तुझती सिद्धी मत कर्म ही करुणिया, न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी, तरी सर्वची कर्मांचे प्रयत्ने फळ सोडतु, प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देतसे, कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी, मी माझे न मने सोशी।

स्थान महात्म्य खूप आहे, कारण तिथं संत आणि भगवंत एकत्र राहत असतात। ही स्थानं विसाव्याची ठिकाणं आहेत। इथे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा अखंड वाहणारा झरा आढळेल, कारण या संतांनी त्या सर्वसाक्षी परमेश्वराच्या, त्या प्रभूच्या अखंड अनुसंधानात राहून जो आनंद प्राप्त केलेला असतो, तोच आनंद इतरांनाही वाटण्याचे कार्य या स्थानांवरनं सातत्यानं होत असतं। त्या संत पुरुषांची जी कर्मभूमी असते, तिथे त्यांचा देह पंचतत्वात विलीन झाल्यानंतरही त्यांनी देहात असताना केलेल्या कार्यापेक्षाही अधिक जोमाने तेथील कार्य वाढत असते।

पद, पैसा, प्रतिष्ठा या तीनही गोष्टी तुमचा अहंकार जागरूक ठेवतात आणि वाढीसही लावतात. अहंकार तुमच्यातला सत्विचार, सज्जनपणा आणि नम्रता या सगळ्यांना बाधा आणतो. देह, बुद्धी, मन, चित्त आणि आत्मा या क्रमाने तुम्ही स्वतःला सावध करणे गरजेचे असते, कारण तुमची विवेक जागृती या पाचही गोष्टी करत असते. देह शुद्धीकरिता कर्म मार्ग, बुद्धी शुद्धीकरिता ज्ञान मार्ग, मन शुद्धीकरिता ध्यान मार्ग, चित्त शुद्धीकरिता योग मार्ग आणि आत्मशुद्धीकरिता संपूर्ण शरणागती, याशिवाय पर्याय नाही.

नाम नाम ही आंतरिक साधना आहे. आंतरिक साधनेच्या माध्यमातून तुमचा आत्मोद्धार होईल. जीव जेव्हा शिवाकडे धाव घेतो तेव्हा तुमचे डोळे, तुमचे कान, तुमची वाणी, तुमचा श्वास, तुमचा विचार, तुमची बुद्धी आणि तुमचे मन सगळे सगळे तेव्हा फक्त नाम नाम आणि फक्त नामच घेतात. सगळी इंद्रिये जेव्हा फक्त नामच घेतील तेव्हा तुमचा देह नामाचं झाड होईल. इतके नाम तुमच्या देहात भिनले पाहिजे. मग या झाडाच्या फांद्या, फुलं, फळं यातूनही सगळीकडे नुसता नामाचा नाद ऐकू येईल. माझ्या जीवनात हे घडलंय, तुमच्याही जीवनात हे घडावं असं कवीला वाटतंय. म्हणून ते म्हणतात, नामावर विश्वास ठेवा, सद्गुरूने दिलेले नाम सतत घ्या, नामाचे अनुसंधान सोडू नका. नामाशिवाय जीवन जगणे अशक्य वाटले पाहिजे. इतके नाम घ्या, इतके नामात रंगून जा.

पाहता पाहता रात्र निघून गेली. काल दिवसभर कर्म करून करून थकलेला देह आणि विचार करून करून थकलेले मन रात्रीच्या विश्रांतीनं पुन्हा प्रभात समयी नव्या उमेदीनं नव्या आशेनं टवटवीत झालं. खरंच मानवी जीवनात प्रकाशाचं केवढं मोल आहे, नाही? पहाटेची प्रसन्न सकाळ, नवी ताजी ऊर्जा घेऊन येणारी ही प्रभात आणि या प्रभात समयी त्या सर्वसाक्षी परमेश्वराचं, प्रभूचं, त्या रामरायाचं आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण तुम्ही कराल, त्यांची प्रार्थना तुम्ही कराल, तर तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल यात शंकाच नाही. म्हणूनच कवी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी अगदी खरं सांगतोय, एकदा हे सगळं करून तर बघा.

आता हा उत्तरार्ध, ही सांजवेळ, नेत्र पैलतीरी लागलेले, मन अगदी कशात म्हणून कशातही गुंतलेलं नाही, फक्त महाराजांनी अंतकाळ साधावा, शेवट साधावा एवढीच काय ती मनीषा। दाही दिशांना आभाळ गच्च वरून यावं तसंच काहीसं माझं झालं आहे। तुमच्या भेटीसाठी हा जीव अगदी व्याकुळ व्याकुळ झाला आहे। तुमच्या दर्शनाकरिता देहाचे सगळे अवयव डोळ्यात जमा झाले आहेत। आपल्या माणसांना भेटीसाठी असं व्याकुळ का करता महाराज? पुंडलिका भेटी परब्रह्म आले, तुम्ही माझ्या भेटी येणार ना?

0: करिअरचे योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

0: रामगीता चिंतन भाग 41 कर्माचे महत्व सांगताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज निषिद्ध कर्माचे सिद्धांत लिहितात. चोरी, जारी, जुगारी, व्यभिचारी, नशाखोरी, मांसाहारी व भ्रष्टाचारी आणि विश्वासघात ही सगळी निषिद्ध कर्म आहेत. त्याचे परिणाम देखील भयानक आहेत. पांडवांना द्रौपदी जुगाराचे डावावर मांडून हरण्याची पाडी आली. दुःशासनाने आपल्याच कुळातील सर्व दृष्टीने मोठी असणारी कुलवधू द्रौपदीचे वस्त्राला हात घातला, अर्थात आपल्या अधिकाराचा दुष्ट वापर करून स्त्री संस्कृतीवरच सरळ हल्ला चढविला. या सगळ्या कर्माचे परिणाम त्यांना भोगावे लागले. वंदनीय महाराज भजनात लिहितात, दुःशासन द्रौपदीला ओढी कराया नग्न वस्त्र ते सोडी, तव लाज राखी घनश्याम स्मराया शांत होत असे काम. तेव्हा अशा वेळी अन्याचा प्रतिकार करत असताना गुरु रहे या बाप रहे अपना परका मत ध्यान धरो हा सिद्धांत समोर ठेवत असताना एका श्लोकातून ते सुंदर वर्णन करतात. अन्याय हो कर चूप बैठना यह महा दुष्कर्म है, न्यायार्थ अपने बंधु को भी दंड देना धर्म है. इसी तत्व पर कौरवों से पांडवों का रण हुआ, इस भारत वर्ष के कल्पांत का कारण हुआ. सर्वात श्रेष्ठ कर्म आहेत ते निष्काम कर्म. वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेच्या स्तवनात स्पष्ट केले आहे, खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटो सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वडो देह कार्यी पडू दे, घडू दे प्रभू ए वडे हे घडू दे. निषिद्ध आणि सकाम कर्म तैसेची त्यागुनी अहम मम, जगासाठी करावे तर श्रम ईश्वरार्पण बुद्धीने. निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करता केलेले काम, एवढाच त्याचा अर्थ नाही तर आपुले परक्याचे हित दोन्ही असावेत लक्षात, जेने परक्याची वाटे पसंत ऐसा व्यवहार करावा असं ग्रामगीता ग्रंथात वर्णन केलेलं आहे. असो कर्ममय सृष्टीत माणुसकीचे श्रम कोणते कोणते आहेत याचा खुलासा करताना श्री संत गोरा कुंभाराचे कर्ममय जीवन व श्रम संपत्तीसाठी स्फूर्ती देणारे आहे. थापटीने संत नामदेवाचा कच्चेपणा दाखविणारा, अज्ञानी गाढवांना वळवणारा, आपल्या चाकाच्या गतीतच भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी मामया या गीतासूत्राचे मर्म जाणून आपल्या ग्रामीण कलेने मातीला सत्पात्राचे रूप देणारा व त्यातच एकपणे एक एकाचे अनेक हे तत्व अनुभवणारा 600 वर्षापूर्वीचा एक कर्मयोगी संत म्हणे, गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा, ही जीवनदृष्टी देऊन अशा संतांनी ग्रामोद्योगही केले. ग्रामगीता ग्रंथात वंदनीय महाराज लिहितात, परी त्या कर्माचे अनेक प्रकार, काही शुद्ध काही निषिद्ध, निषिद्ध मिश्र काही विधियुक्त काही पवित्र निष्काम कर्म, काही देहेंद्रियासाठी काही निपजती मनाच्या पोटी, काही विवेक बुद्धीने गोमटी निपजती कर्मे, काही कर्मे स्वतःकरिता काही कुटुंबाच्या हिता, काही कर्मे गाव लोकाकरिता सेवा धर्मरूप. आपल्या देहाचे करणे काम हा कसला आला महाधर्म, हे आहे नित्यकर्म सहजची घडणारे. तैसेची प्रसंग विशेषे काही करणे सणोत्सवादी सर्वही, त्यातही विशेष ऐसे नाही नैमित्तिक कर्मे. नित्य नैमित्तिक कर्मे सहज ती करणे आवश्यक काज, न करिता विस्कटेल समाज परी करणे नव्हे महाधर्म. तैसेची पोटासाठी करणे काम हे नव्हे त पुण्य परिश्रम, उरल्या वेळी सेवा कर्म त्याशी धर्म बोलती. तेची माणुसकीचे कर्म जे दुसऱ्यासाठी केले श्रम, एरवी पशु पक्षीही करीती उद्यम आपुल आले. श्रमदान ही गीतेची खरी शिकवणूक आहे हे सिद्ध करताना वंदने महाराज संदेश देतात, आमच्या मुलांनी केलेले श्रमदान आपणाला आवडलेच असेल हे वाचून काही लिहावे असे वाट. हे बघा, मुलाचा बाल स्वभाव असाच असतो, त्यांना जिकडे लावले तिकडे त्यांचे लक्ष तीव्रतेने लागते, पण शेवटी त्याचे महत्व त्यांना सातत्याने कळेल असे झाल्याशिवाय त्याचा परिणाम व फलश्रुती काही निघणार नाही. ते तुमच्या शोभेसाठी, त्यांच्या समजण्यासाठी अथवा साहेबांना खुश करण्यासाठी हाच प्रश्न माझ्या समोर आहे. मला तर श्रमदान देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक ग्रामाच्या शहराच्या नागरिकात रुजावे व देशाच्या प्रत्येक मजुरापासून तो अधिकाऱ्यापर्यंत काम करण्याची कमालीची चढाओढ लागावी, तसेच विद्यार्थ्यापासून तो शिक्षकापर्यंतही आपल्याने बनेल तेवढे कष्ट मनाचे ज्ञानाचे उद्योगाचे व देहाचे घडवून या कोट्यावधी जनतेची शक्ती शेकडो पटीने मोठी व्हावी अशी महत्वाकांक्षा आहे. आजचा मुलगा श्रमदान करतो म्हणजे जागा झाडणे, झाडांची पाने वेचणे एवढ्या पुरतेच समजतो. पण हे करण्याचे कारण त्याला सवय लावणे एवढाच त्याचा अर्थ आहे. जेव्हा तो त्याचे महत्व समजेल तेव्हा आपल्या घरी सुद्धा श्रम केल्याशिवाय त्याला राहवणार नाही. आपली नित्याची कामे आपण करतो, कपड्यापासून तो भांडी उठण्यापर्यंत व घर सारवण्यापासून तो घराला रंग देईपर्यंत जे जे करणे आवश्यक वाटेल ते आपणच करायला सजलो धजलो पाहिजे. म्हणजे मुलेही तसे करायला प्रवृत्त होतात. जर काम अधिक असेल तरच मजुराला सांगावे, आपल्या ओझ्यापेक्षा जास्त सामान असेल तर हमालाचे सहाय्य घ्यावे. आपणाला जे जे करता येईल ते आपले भूषण आहे. कष्ट करणे हे हीनपणाचे मुळीच नाही. हे मुलापासून तो त्याच्या आई बापापर्यंत व विद्यार्थ्यापासून तो त्याच्या गुरुजनापर्यंत पटले पाहिजे. व जे जे जरूर आहे ते आमच्या देशात निर्माण व्हावे असा अभिमान प्रत्येकाच्या मनात जागृत व्हावा याला मी श्रमदान समजतो. त्याची चुणूक शाळेत लावणार नाही तर कुठे लावणार. सिनेमात किंवा प्रवचनात फक्त डोळे आणि कानच श्रम करतात, पण सर्व अंगाचे श्रमदान शेतीने, उद्योगाने, कवायतीने होईल. सार्वजनिक कामे बिना पैशाने करावयाची असतील तर संघटनेने करावी लागणार, पण यासाठी सवय मात्र लावणे जरूर आहे. कुचराईची आदत हे एक मोठे पाप आहे. ते घरी असो नोकरीवर असो केव्हाही घातकच. माणूस यंत्राप्रमाणे चपळ व खंबीर मनाने श्रमाला लागू द्या तर मग तुमच्या मुलांचे, तुमचे व तुमच्या देशाचे भाग्य उघडलेच म्हणून समजा. आपण याचा प्रयत्न अधिक वाढवावा अशी माझी सदिच्छा आहे. निषिद्ध आणि सकाम कर्म तैसेची त्यागुनी अहम मम, जगासाठी करावेत श्रम ईश्वरार्पण बुद्धीने. हेची गीतेची शिकवणूक वारंवार निश्चयात्मक, जेने सर्वेश्वराचे पूजन सम्यक तेची कर्म गीता मान. ऐरवी कामाविन कोणी नाही, जे मजसी कडे निसंशयी परी त्यासी काम आज न म्हणो काही. जेन उत्पादन वाढवी जनता रूप जनार्दनाची, ज्यात सेवा न होई साची त्यास गीताप्रिय कर्माची पदवी आम्ही न देऊ. आज भरपूर उत्पादन हेची जनसेवेचे साधन, त्यासाठी झटेल जो जो जन गीता कडली तयासी. मंदिरी बैसुनी नाक दाबावे त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे. दुःखितासी प्रेमे पाणी पाजावे हे श्रेष्ठ तीर्थ स्नाना हो. एक हात खुदावी जमीन हे पूजनाहुनी महापूजन. परिणाम शेकडो व्याख्यानाहून अधिक तयाच. श्रमिकास जेने लाभेल अन्न ते कर्म श्रेष्ठ यज्ञ. ऐरवी गीतेचे नाव सांगून भलते समर्थन करू नये. एक नवजवान आळसे निजला म्हणे हेही पाहिजे शरीराला. मनोनी तो सारखाची झोपला फक्त उठला भोजनाशी. भोजन झाल्यावरी पुन्हा पडला कैसा आवडेल घरच्या लोकाला. कोणी थट्टा मस्करी करू लागला म्हणे हेही कामाचे आहे की. एक सावकारीचे घाशी लिखाण, एक झगड्याचे चालवी प्रकरण. कोणी उपद्रव करी हाती धरून लोक हर प्रकारे. असले काम जरी बंद पडले तरी माझ्या मते काही न अडले परी निर्वाहाचे उत्पादनाची शांतले कसे चालेल जीवन. म्हणून सर्वांनी काम करावे, ग्रामाचे धन वाढवावे. येथे गरीब श्रीमंत न पहावे कामासाठी. संत गोरा राबे अंगे देवही माती तुडवू लागे तेथे श्रीमंत आळसे वागे हे महापाप. हा भाग याच ठिकाणी पूर्ण झाला.
1: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव शेवटची निर्वाणीरव.
3: त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला.
2: आई वातात बोलत होती. त्या वातात तिनं स्वतःच्या हातानं नवीन लावलेली झाडं ती तिला दिसत होती. आजारी आणि अशक्त होती तरी त्या झाडांना ती पुरण घाली, त्यांना पाणी घाली. त्यांची पानं किडे खातात की काय ते पाही. आईच्या हातची कितीतरी झाडं परसात होती. मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते, सारे मेले, पण आईनं लावलेला तेवढाच जगला होता. प्रेमानं लावलेला म्हणून का तो जगला. पहाटेची वेळ होती. त्या बोलण्यात मेळ नसे
3: क्षणात झाडांना पाणी घाला असं म्हणे, तर क्षणात ती पहा दौंडी देत आहेत, मला कानात बोटे घालू दे असं म्हणे. पुरुषोत्तम फक्त निजला होता, बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. साऱ्यांची तोंडं उतरून गेली होती, ब्लान झाली होती, जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता. तो पहा त्या खुट्टीवर रे गुलामा, लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला, ये मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचं तर कुणाजवळ, पण आता आता पुरे, ये मला भेट. आईचे वातात बोलणे चालले होते, अक्का शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. नमो तुझे तेल परत नाही केले, रागावू नको हो. श्याम ये रे, तुझे थंड हात ठेव कपाळावर. आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते, कोणी बोले ना, सारे स्तब्ध. तुमची पाणी दौंडी देतात ना, द्या म्हणावं मला, कुंकू आहे ना, कोण माझी अगरून येणार. दागदागिन्यात घरादारात शेताभातात आहे, त्यांचे पाय, त्यांची मांडी, त्यांचं प्रेम, यातच माझी आबरू. द्या रे, त्यांची मांडी द्या. असं म्हणून आई उठू लागली. ती कोणाला आवरेना, साऱ्यांनी तिला निजवलं. वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले. पाणी पाणी, आई म्हणाली. मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातलं. अक्का अक्का, मावशीनं हाक मारली. आईनं स्थिर दृष्टीनं पाहिलं आणि काही नाही काही नाही असं हात हलवून दाखवले. थोडा वेळ आई शांत होती. घेतले माझं डोकं मांडीवर, आईने विचारलं. होय हो, हा पहा मी तुझ्याजवळ आहे, बोलू नको, असं वडील म्हणाले. काही वेळ गेला. मला कारे भेटायला आलास, चंद्री पण आली या सारी, पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास. तुझ्याजवळ मी नेहमीच आहे आणि माझ्याजवळ तू आहेस. आलास तर मग ये, असा रुसू नको. श्याम मी दळायला लावलं म्हणून रुसलास, आता आता नाही हो दळायला लावणार. ये श्याम, नाही काय म्हणता, तो पहा मला दिसतोय समोर, श्यामच तो. तुम्हाला ओळखता नाही आला म्हणून आईला का नाही ओळखता येणार. अशी वातात रात्र गेली, दिवस उजाडला. पुरुषोत्तमला मावशी म्हणाली, राधाताईकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव, जा. हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात, 2 मिनिटं आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना. एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती, वडिलांना उपवास असे, पण ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत सोजी खात. जा दान करा, थोडी सोजी खाऊन घ्या, असे हाल नका करू हो स्वतःचे, जा खाऊ खाऊन घ्या, तुटक तुटक आई बोलत होती. वडील स्नान करून देवळात गेले. येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ. आईनं पुरुषोत्तमला जवळ घेतलं. अण्णा आहेत तुला, मावशी आहे, जरा नीट वाग. पुरुषोत्तम रडू लागला. आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवित होती. सखो साऱ्यांनी खाल्लत का, आईने विचारलं. होय हो अक्का अक्का, मावशी म्हणाली. सखो सारी तुझी हो, माय मरो, मावशी जगो, पुरुषोत्तम श्याम सारी सारी तुझी, चंद्री गजू सारी तुझी. आई शेवटचे निर्वाणीरो करत होती. होय हो अक्का, मावशी म्हणाली. श्यामी गुणाचा, चंद्री वजू देव आहे सारे, तुटक बोले. कितीतरी वेळानं एक एक शब्द बोले. सारी आईच्या भोवती बसली होती. दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली, क्षमा क्षमा, बोलले चालले विसरा. आजी विरघळून गेली. कितीतरी वेळानं एखादा शब्द आई उच्चारी. सखू नाणांना म्हणावं क्षमा करा, त्यांची मी मुलगीच आहे. बयोला म्हणावं क्षमा करा.
2: पुन्हाच आई डोळे गरगर फिरवी, मध्येच डोळे मिटी.
3: श्याम
2: एकच शब्द. अक्का
3: त्याला आज बोलवते हो,
2: मावशी म्हणाली. मावशी भाऊंना म्हणाली, भटजींना बोलवा आणि गोप्रदान सोडवा. मरताना गाय दान द्यावी असं आहे. गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावानं देतात. आईच्या हातून गोप्रदान सोडण्यात आईला बोलता येईना. वाणी गेली, ती नुसती पाहि. पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी, मध्येच देवाकडे जाते असं सुचवी. बऱ्याच वेळानं होती ती शक्ती एकवटून. तुम्ही जपा, हाल करू नका. मी सुखाने या मांडीवर. जास्त बोलवे ना. सारे शांत होते. आईला ऊर्ध्व लागला. गावातील वैद्य कशा आप्पा आले. त्यांनी नाडी पाहिली. अर्धी खटका ते खिन्नपणे म्हणाले आणि गेले.

0: परंतु बोलवत नव्हते. ताईंनी हेमगर्भाची मात्रा द्रवीची जपा. आई म्हणाली, काही सांगावयाचे का? राधाताईंनी मोठ्यानं कानात विचारलं. आईनं नाही अशी खूण केली. घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता. शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता. पुन्हा एकदा आईनं जोर केला आणि म्हटलं, सारे सारे सांभाळा, देव देव आहे. शेवटची लक्षणं दिसू लागली. जीभ आत ओढली जाऊ लागली. वेळ आली, देवा घरी जाण्याची वेळ आली, मंगल वेळ आली. राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले. तुळशी पत्र तोंडात ठेवण्यात आले. आईला घोंगडीवर घेण्यात आले. देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते. थोडा वेळ गेला. राम, राम. आईने राम म्हटला. साऱ्यांना अथांग सागरात लुटून आई गेली. बोलावणे आले, ती गेली. ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही. श्यामची आई निघून गेली. भाऊंची पुण्याई गेली. पुरुषोत्तम वरच कृपा छत्र गेलं. आणि गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तीदात्री देवता, प्रेममय देवता गेली. नाना यांची बयो गेली. जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली. गेली श्यामची आई गेली.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
3: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीमध्ये अकॅडमिक डायरेक्टर म्हणून काम करत आहे. आतापर्यंत आपण माणसाला मनाला स्थिर कसं करता येईल आणि याच्याविषयी सांगितलेले श्रीकृष्णाने जे छोटे छोटे टप्पे आपल्याला दिलेले आहेत त्याचा विचार केला. या टप्प्यालाच जो आत्ता मागे आपण पूर्ण केला त्याला थोडंसं पुढे नेऊया. अशा प्रकाराचं जो स्थैर्य जो साधारणपणे आपल्याला नित्य करणं आवश्यक आहे आणि त्याचे तीन टप्पे आहे असं पण आपल्याला गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावरनं जर आपण अभ्यास करत राहिलो तर आपलं शरीर, प्राण आणि मन हे कसं अधिकाधिक स्थिर होऊ शकेल हा सातत्याने विचार होणं आपल्यासाठीच उपयुक्त आहे. असंही म्हटलं तरी चालेल की स्थैर्याच्या या अभ्यासाद्वारे तुमचे शरीर, प्राण आणि मन जसे जसे अधिकाधिक स्थिर होऊ लागेल तसे त्या अंतरंग योगाभ्यास अधिक तुमच्या स्वाधीन होऊ लागेल असे आत्मसंयम योग या अध्यायात सांगितलेले आहे. याच्याशी जोडलेला पुढचा भाग आपण असा घेऊ शकतो की या प्रकारे तुम्ही चित्तास स्थिर केल्यानंतर अनुकूल भावना करायच्या आहेत किंबहुना अनुकूल भावना करण्याकरता हे एक व्यासपीठच तुमच्या समोर तयार होतं. ज्ञान योगाच्या अंगाने असणारी मी सच्चिदानंद परब्रह्म आहे ही भावना आणि कर्मयोगाला अनुसरून अनंत शक्तीसंपन्न परमात्म्याचे मी केवळ एक साधन आहे अशी दुसरी भावना, या दोन्ही भावनांमधील तुम्हाला जे इष्ट वाटेल त्या भावनेला तुम्ही तुमच्या चित्तास दृढ करण्याचा प्रयत्न करा. भगवद्गीतेतील 7व्या आणि 8व्या अध्यायात या दोन भावनांना अनुसरून विचार मांडलेले आहेत. ते आता आपण बघूया आणि गीता व्यवस्थापन, गीता मॅनेजमेंट साठी याचा आणखीन कसा प्रगल्भ ज्ञान माहिती आपल्याला मिळू शकेल, आपण कसं आत्मसात करूया त्याचा विचार नक्कीच इथे झाला पाहिजे. ज्ञान विज्ञान योग हा 7व्या अध्यायामध्ये ज्ञान योगाला अनुसरून मी सच्चिदानंद परब्रह्म आहे अशी भावना कशी दृढ करायची हे विवेचन केलेले आहे. अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायामध्ये

अनंत शक्ती संपन्न परमात्म्याचे मी एक साधन आहे आणि त्याचे साधन म्हणूनच मला जगायची आहे, ही भावना कशी दृढ करायची हे पण सांगितलेले आहे. या दोन्ही भावनांपैकी कोणतीही एक भावना करावी आणि दुसरी करू नये असे नाही. या दोन्ही भावना एकाच समयी कशा करता येतील याचे स्पष्टीकरण 9व्या अध्यायामध्ये म्हणजे राज विद्या राज गुह्य योग यामध्ये सांगितलेले आहे. कोणती भावना कोणी करावी हे ज्याच्या ज्याच्या अधिकारावर किंवा क्षमतेवर आहे. अधिकार जर आपण म्हटला किंवा अधिकार भेदास अनुसरून असं जर विचार केला की मी सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा आहे या भावनेस आपण वारंवार कसे जागे करायचे यासंबंधी अनेक सैद्धांतिक गोष्टी ज्ञान विज्ञान योगामध्ये सांगितलेल्या आहे. तसेच याबाबतील काही प्रायोगिक गोष्टी देखील सांगितलेल्या आहेत. काही जण असेही म्हणतात की आम्ही देहा वेगळे सच्चिदानंद आत्मा परमात्मा आहो, ही भावना करणे आम्हास अवघड जाते, काही हरकत नाही, पण त्यांनी अनंत शक्ती संपन्न जो परमात्मा आहे त्याचाच मी एक अंश आहे आणि या एका अर्थाने किंवा असा संकल्प घेऊन अशी संकल्प सिद्धी करून मी एक साधन आहे असा तरी विचार करण्याचा प्रयत्न नक्की करावा. माझे जगणे हा त्याचाच संकल्प परिपूर्तीचा एक भाग आहे अशी भावना धारण करावी जी अक्षर ब्रह्मयोगामध्ये सांगितलेली आहे. तुम्हाला जी भावना धारण करणे सुलभ वाटते त्या भावनेचा अभ्यास करा. देवतांच्या हातात ज्यांची शस्त्रे असतात त्याचा सुद्धा आपल्याला इथे विचार करता येऊ शकतो. अशी कल्पना करा की भगवान श्री विष्णूंच्या हातामध्ये सुदर्शन चक्र किंवा भगवान शंकराच्या हातातील त्रिशूल असं सजीव झाले तर ते स्वतःच काय त्याला समजू शकतील. सुदर्शन चक्र जर सजीव झाले तर ते असेच समजले की मी विष्णूच्या प्रयोजन सिद्धाचे एक साधन आहे. जर अशा प्रकारे भावना करायची असेल तर तुम्ही स्वतःकडे त्या परमात्माकडे कोणत्या दृष्टीने बघावे याचे स्पष्टीकरण अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायात केलेले आहे. हे जरी थोडंसं क्लिष्ट असेल तरी आपल्याला याचा वारंवार विचार केला की त्याचा उलगडा होत राहतो. जर या दोन्ही भावना आवडत असतील तर त्यांनी या कशा कराव्यात, या दोन्ही भावना एकाच समयी किंवा क्रमशः कशा कराव्यात याचा पण आपल्याला विवेचन करता येईल. याचे विवेचन राज विद्या राजगुह योग या 9व्या अध्यायात केलेले आहे. या 9व्या अध्यायात सांगितलेले दोन्ही दृष्टिकोन घेऊन साधक आपल्या साधनास अधिकाधिक पूर्णता आणू शकतो. श्री विद्या महायोगाचे हेच वैशिष्ट्य आहे की येथे पारमार्थिक दृष्टिकोन जितका परिपूर्ण करता येईल तितका परिपूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. कोणता तरी एक खंड दृष्टिकोन घेऊन त्यामध्ये समाधान मानणे हे श्री विद्या महायोगाचे उद्दिष्ट नाही. जर तुम्हाला एक खंड दृष्टिकोनाच्या मध्ये समाधान वाटत असेल तर तुम्ही तेथेच थांबा, पण त्यामधील कोणता दृष्टिकोन घ्यावा याचा प्रश्न जर एखाद्या अखंड महायोगाच्या व्यक्तीला विचारला तर त्याचे असे उत्तर असेल की जेवढे म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोन आहे मग ते बाह्यगत जरी परस्पर विरोधी वाटले तरी सर्व दृष्टिकोनांना आपल्या चित्तामध्ये धारण करा आणि त्याद्वारे आध्यात्मिक प्रज्ञानाची पूर्णता गाठण्याचा प्रयत्न करा. हे श्री विद्या महायोगाचे वेगळेपण आहे. भगवद्गीतेचा विचार करता करता श्रीनिवास गुरुजींनी एक विशेष असं महत्त्वाचा संदेश दिला आहे की श्री विद्या महायोगाचं वेगळेपण म्हणजे तुम्ही श्रीमद भगवद्गीतामध्ये जर एकच भाग घेतला तर तो खंडित समजला जाईल आणि जर तुम्ही सगळ्या दृष्टिकोनांचा विचार करत करत आध्यात्मिक प्रज्ञानाची पूर्णता गाठण्याचा प्रयत्न कराल तर तो अखंड महायोग असा राहील जो श्री विद्या महायोगाचा एक भाग आहे, वेगळेपण आहे असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यास अनुसरून एखादा साधक म्हणू लागला की मी सच्चिदानंद परब्रह्म अकर्ता अभोक्ता आहे
आणि परमेश्वराचा अनंत कर्तृत्वाला या जगात अभिव्यक्त करणारे त्याचेच मी एक साधन आहे. हे दोन्ही दृष्टिकोन जर मला माझ्या चित्तामध्ये दृढ करायचे आहेत तर ही माझ्या जीवनासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि हा विचारच त्याने पुढे नेणं त्याच्यासाठी उपयुक्त आहे असा विचार करून घेतला तर तो त्याच्या जीवनासाठी एक उपयोगी साधन निश्चित होईल. हे दृढ करण्याची गुह्य रीती कोणती? भगवान श्री कृष्णांनी जी गुह्य राजविद्या 9व्या अध्यायात सांगितली आहे त्याचा आपण विचार करूया. जरी परस्पर विरोधी वाटणारे दृष्टिकोन असेल आणि जरी ते एकाच वेळी उपस्थित झाले तरी प्रत्येक दृष्टिकोनास अनुसरून त्या त्या भावनेद्वारे ज्ञानाची पूर्णता गाठून ती श्रेष्ठ विद्या कशी प्राप्त करावी आणि ती मिळवण्याची जी युक्ती आहे ती कशी प्राप्त करावी याचे स्पष्टीकरण 9व्या अध्यायात दिलेले आहे. काय विरोधी आणि काय अनुकूल हे शेवटी आपल्याच मानसिकतेवर किंवा आपल्या मानसिक आधारावर अवलंबून असतं असाही विचार आपण करायला हरकत नाही. अकर्ता अभोक्ता परमात्मा आम्हीच कसे काय अशी शंका काही जणांच्या मनात येते आणि आलीही पाहिजे. पण त्याचं समाधान करण्यासाठी त्याचा विचार मात्र त्यांनी दृढ करत गेला पाहिजे असं काहीतरी विचार आपण करू लागलो तर 9व्या अध्यायाप्रमाणे याची आणखीन उकल होऊ शकेल. त्यांना आपणच परमात्मा हो असे कदाचित पटणार नाही. अशा लोकांना परमात्मा वेगळा आहे आणि त्याचे प्रयोजन सिद्धीचे आपण निमित्त मात्र अंश हो हा दृष्टिकोन पटतो. काही लोक हे दोन्ही दृष्टिकोन ऐकतील आणि म्हणतील अशी दृष्टी बाळगणे हे फार अवघड आहे, हे आम्हाला जमण्यासारखे नाही. शेवटी त्याचा आणि तो विचार आपण अंतःकरणातील जी काही व्यापकता आहे त्याच्या आवाक्यानुसार त्याचा दृष्टिकोन ठरू शकतो. पूर्वजन्मात जे काही आपल्याला विद्या प्राप्त झालेली असते किंवा ज्या विद्येचा आपण उपयोग केलेला असतो त्या भावनेचा आपण जर विचार केला तर ज्या भावना तुम्ही अभ्यास करून घेता किंवा ती जी भावना आहे त्याचा पुन्हा संस्कार रूपाने जे काही तुमच्यामध्ये जागी होते त्याच्यातला हा भाग घडतो असं म्हणायला हरकत नाही. समजा मागील जन्मामध्ये जर तुम्ही पूर्ण योगाचा अभ्यास केला असेल तर या सर्व भावनांमध्ये तुम्हाला काही विरोध वाटणार नाही. तुम्ही अशा सर्व भावना प्रसंगानुसार तुमच्या चित्तामध्ये धारण करू शकाल कारण की तशी ती तुम्हाला मिळालेली एका प्रकारे सोयच आहे. त्यामुळे कोणती भावना धारण करावी आणि त्या व्यक्तीच्या अधिकारावर किंवा त्याचा जो काही विचार आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायापासून सांख्ययोग कर्मयोग ज्ञान कर्म संयोग योग कर्मसन्यास योग आत्मसंयम योग ज्ञान विज्ञान योग अक्षर ब्रह्मयोग आणि राज विद्याराज गुह्य योग या 9व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलेला आहो. गीतेमध्ये हे सगळं केलेलं प्रतिपादन आत्तापर्यंत आपण पाहिलं, त्यातील उपदेशाचा कसा विस्तार होत जातो याचा पण आढावा आपण घेतला. असं गीता मॅनेजमेंटचा जो भाग आपण बघतो आहे त्याचे हे सगळे साधारणपणे 9 टप्पे आहेत असं म्हणायला हरकत नाही. भगवद्गीतेतील ज्ञान विज्ञान योग आणि अक्षर ब्रह्मयोग या 7व्या व 8व्या अध्यायामध्ये निर्गुण आत्मतत्व आणि सगुण परमात्मतत्व यापैकी कोणत्याही एका परमेश्वरी स्वरूपाला आपले प्राप्तव्य मानून त्याची उपासना कशी करावी हे सांगितले आहे. जर तुमच्या ठिकाणी सगुण परमेश्वरी तत्व आणि निर्गुण परमेश्वरी तत्व या दोन्ही बाबींना प्राप्त करून घेण्याची क्षमता असेल तर त्या प्राप्तव्याच्या दृष्टिकोनाने तुम्ही साधना करण्यास तयार असाल असा निर्देश 9व्या अध्यायामध्ये दिलेला आहे. राज विद्या राज गुह्य योग या 9व्या अध्यायामध्ये निर्गुण तसेच सगुण परमेश्वरी तत्वाची ही दोन्ही स्वरूपे विविध साधनाद्वारे कशी ध्येय रूपात येतील हे सांगितलेले आहे. आत्मतत्व अजर अमर आहे,
या आत्मतत्वाचा साक्षात्कार करून आपण अकर्ता अभोक्ता सच्चिदानंद आत्मा होत या भूमिकेवर यावे आणि याद्वारे कोणत्याही कर्माचे कर्तृत्व आणि कर्माचे भोक्तृत्व या दोन्ही चा आपण एका सोबतच किंवा एकाच वेळेला त्याग करावा. आपण त्या परमेश्वरी योजनेचे केवळ एक साधन मात्र आहोत असा दृष्टिकोन बाळगून येईल ते कर्म केवळ कर्तव्यबुद्धीने करावे असा उपदेश ऐकल्यानंतर सामान्य माणसाला हे अत्यंत अवघड आहे असं वाटायला लागतं. आध्यात्मिक ग्रंथामध्ये खूप काही सांगितलेले असते की आत्मज्ञान आणि त्याला करण्यासाठी नानाविध साधना करा. देहा वेगळा, मी सच्चिदानंद आहे याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी निरंतर अभ्यास करावा. त्यासाठी देहाचे साक्षित्व करा, त्यानंतर आपल्याच अंतःकरणाच्या वृत्तीचे साक्षित्व करा. सामान्य जन हे सारे आवडीने वाचतात, प्रवचनातूनही ऐकतात, पण पुढे जाऊन असे म्हणतात की हे कितपत व्यावहारिक आहे. आमच्या नित्याच्या जगण्यात देहाचा अभिमान टाकून शरीराचे आणि वृत्तीचे साक्षित्व करून या व्यावहारिक जीवनामध्ये कसे जगता येईल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कर्म ही केलेच पाहिजे आणि कर्म केले तरच सर्व व्यवस्थित होईल असा एक आग्रह घेऊनच आम्हाला जगावे लागते. त्यामुळे तर आम्हाला अशी व्यावहारिक कामे करता येतात आणि म्हणून ते वारंवार व्यावहारिक जीवनालाच महत्त्व देताना दिसतात. आणि इकडे जिथे आपल्याला वळण्याची गरज आहे किंवा जशी ती बुद्धी आपल्याला विचारात आणण्याची गरज आहे तिथपर्यंत ते पोचण्याचा प्रयत्न करण्यामध्ये कुठेतरी असक्षम ठरतात. त्यांना पटतं कळतं पण वळत नाही अशी भूमिका आत्तापर्यंत आपण इथे पाहिली आणि मला असं वाटतं की याच्यामध्येच आपल्याला स्वतःला वळण देणे किंवा आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याकरता जरी हे कठीण वाटत असलं तरी त्याचा अभ्यास करत करत आपण कसं तिकडे पोचू शकू असा हा सार आत्तापर्यंत आपण सांगण्याचा प्रयत्न केला. पुढचं विवेचन आपण पुढच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद श्रोते हो. आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका इंदुमती जोंधळे यांचा छोटा भाऊ श्रीराम याने वडिलांच्या कारागृहातून सुटकेसंदर्भात एक पत्र लेखिकेला पाठवलं. त्यावेळी या पत्रामध्ये श्रीरामनं वडिलांची सुटका झाल्यानंतर ते कुठे जाणार आहेत, काय खाणार, कसे जगणार, कारण ही तीनही भावंड एकमेकांपासून खूपच लांबच्या गावी होती आणि त्यात पुन्हा वडील हे कुठे राहतील. आधीच या प्रत्येकांपुढे जगण्याचा प्रश्न उभा होता आणि अशा प्रकारे ही सर्व इतंभूत माहिती म्हणण्यापेक्षा एवढ्या लहान वयातही पित्याविषयीचं प्रेम, जिव्हाळा आणि एकंदरीत काळजीच अधिक जाणवत होती. आणि नेमकं हेच पत्र गदी माडगुळकर यांच्या हातात पडलं आणि गदिमांनी हृदयाला पाजर फोडणारे ते अनुभव असलेत. शब्दांच्या माध्यमातून का होईना, कारण कधी शब्द असतात मुके, कधी शब्द असतात बोलके. शब्द गहिवर आणतात मनाला, शब्द पाजर फोडतात पाषाणाला, तर कधी हे शब्दच भिडतात हृदयाला. मैत्रिणींनो, आणि नेमकं हेच घडलं. गदिमांना हे पत्र वाचून लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या केविलवाण्या जीवनकथेचा संपूर्ण इतिहासच कळला आणि त्यांना खूप गहिवरून आलं. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही हे पत्र वाचून अक्षरशः रडला असता. प्रख्यात गीत रामायणकार गदिमाही हे पत्र वाचून लेखिकेसह ढसढसा रडले. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 13वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: मी 11वीची परीक्षा दिली. परीक्षा झाली की सगळ्या मुली आपापल्या गावी घरी जायच्या. आम्ही कोर्ट कमिटेड मुली 7-8 जणी मात्र हॉस्टेलवरच राहत असू, कारण आमच्यापैकी कुणालाही घर नव्हतं. प्रेमाचं असं कोणी घरी घेऊन जाणारं नव्हतं, आपलं माणूस नव्हतं. अशा वेळी आम्हाला तीव्रतेने घर नसलेल्या घराची आठवण व्हायची. आपल्यालाही आई वडील सर्वजण असते तर असं वाटून आम्ही काही वेळा रडत असू. त्यावेळी ते हॉस्टेल खूप मोठं मोठं, उदास मोकळं वाटायचं, फकास. ज्या हॉस्टेलवर 8-9 महिने 70-80 मुली असत तिथे सुट्ट्या लागल्या की आम्ही 7-8 जणीच असू. तरी आम्हाला काका काही ना काही काम लावत. आमचं स्वयंपाक पाणी, झाडाला पाणी वगैरे झालं की 12 नंतर रिकामेच. मग काका गोष्टींची पुस्तकं वाचायला देत. त्या अगोदरच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण नाथ माधव, साने गुरुची आणि इतर चांगली पुस्तकं वाचली होती. आता यावेळी काकांनी मला वीस खांडेकरांचं ययाती वाचायला दिलं. हातात नवं पुस्तक पडलं की हवऱ्यासारखं वाचतच सुटायचं. अगदी रात्री उशिरापर्यंत नाही संपलं तर लवकर उठून ते पूर्ण करायचं. पण 1-2 दिवसात ते पूर्ण केलंच पाहिजे. पुन्हा नवं पुस्तक मिळावं या ईर्षेनं वाचत असू. खरं तर त्यावेळी 11वीची परीक्षा दिलेली, तशी मोठीच 15-16 वर्षांची असेल. पण आजच्या 16 वर्षांच्या तरुणीपेक्षा सगळ्याच बाबतीत अगदी गावंढळ, अडाणी, अपरिचित. ते पुस्तक वाचतच राहिले. स्त्री पुरुष संबंध, त्यातही एक राजा स्त्रीलंपट. राजवाड्यातल्या दासींचा, कुमारिकांचा उपभोग घेणारा हा भोगी राजा. किळसरी अगदी. आणि शेवटी तर या यौवनापायी आपल्या पुत्राचं तारुण्य बदलवून घेऊन त्या पुत्राला वार्धक्य देणारा हा राजा. किती किती अप्पलपोटी भोगी असावा याला काही मर्यादा. खूप खूप राग आला त्या राजाचा, पुस्तकाचा आणि आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचा सुद्धा. पुस्तक तर वाचून झालं आणि दिलं बाजूला फेकून त्यावेळी त्या क्षणी संताप झाला. वाटलं आत्ता जर तो ययाती माझ्यासमोर असता तर मी नक्कीच नरडत दाबून टाकीन त्याच. खूप अस्वस्थ झाले. ते पुस्तक परत उचललं, काकांकडे गेले, पुस्तक परत केलं. झालं वाचून, आता कोणतं पुस्तक देऊ असं म्हणून काकांनी वर माझ्याकडे पाहिलं. मी नाक उडवलं. तशी म्हणाले, काय नाक लाल व्हायला काय झालं? माझं काहीतरी बिनसलंय, राग आलाय हे फक्त काकांनाच, तेही माझ्या नाकावरूनच समजायचं. मी म्हटलं, काय नको मला या असलं घाणेरडं पुस्तक, तुम्ही मला वाचायला दिलं. छी, काय झालं? काय काका, असा घाणेरडा राजा असू शकतो का? त्याशिवाय त्या लेखकाने ते लिहिलंय का? तरीही तू आता एकच कर, सायंकाळी उन्ह उतरली की भाऊंकडे जा आणि त्यांना विचार. झालं, मी ठरवलं जायचं म्हणून. कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी त्यांच्याकडे जाते असं झालं मला. बरोबर 5:30 ताराराणीच्या मागच्या बाजूला भाऊंचा नंदादी बंगला आहे, तर भाऊ पुढच्या व्हरांड्यात हातात काठी घेऊन येरझारा घालत असायचे. त्यांची रोजची सवय असते. डोळ्यांना दिसत नव्हतं, अशक्तही खूप होते आणि अंगावर कोड आल्यानं अधिकच पांढुरके दिसत होते. मी दुरूनच त्यांना पाहत मनात विचार केला, क्रौंचवत लिहिणारे भाऊ आणि ययाती लिहिणारे भाऊ हेच ना. खर तर रागच जास्त होता मनात. जवळ गेल्याबरोबर त्यांना समजलं. त्यांनी विचारलं, कोण आहे? मी उत्तरले, मी इंदू जाधव, छात्रालयातून आले. मागे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंबरोबर सुद्धा आले होते. हा समजलं. काय करतेस? आता 11वीची परीक्षा दिली. कोणत्या शाळेतून? ताराराणीतून. पेपर वगैरे कसे गेले? ठीक गेलेत. बर, मग आत्ता काय काम काढलं? असं बोलत बोलत फिरणं चालूच होतं त्यांचं. मी अपराध्यासारखी पायरीवरच उभी होते. बोलावं की नाही? पुन्हा त्यांनी विचारलं, कशासाठी आली होतीस? मनाचा हिय्या करून मी म्हणाले, भाऊ मी आज पूर्ण ययाती वाचली. बरं मग, बरी वाटली? बिलकुल नाही. किती घाणेरडा आणि भोगी राजा होता हो तो? असे कुठे राजे असतात का माणसं असतात? किती स्त्रियांचं जीवन त्यानं उद्ध्वस्त केलं. मला असा राजा आणि हे एकूण कादंबरीच आवडली नाही. ठीक आहे, शांतपणे ते म्हणाले, बाळ तुझं वय काय? असेल 15-16. मग त्यांनी मला जवळ बोलावलं, डोक्यावरून पाठीवरून अंदाजानच, कारण दिसत नव्हतं ना त्यांना. हात फिरवून म्हणाले, हे बघ अजून 2-4 वर्ष जाऊ दे, मग पुन्हा एकदा ती कादंबरी वाच. काय वाटतं ते मला येऊन सांग. माझं काही शंका निरसन भाऊंनी केलं नाही. मी पुन्हा ती कादंबरी वाचली नाही आणि गेलेही नाही. नंतर जी गेले ते त्यांच्या अखेरच्या दर्शनालाच 1976. पण त्यावेळी मला त्या कादंबरीचा अर्थ समजलेला होता. त्यांना मी सांगू शकलेच नसते. त्यांचं शेवटचं दर्शन घेताना मनोमन म्हणाले, भाऊ 5-6 वर्षांपूर्वी मी तुम्हाला बोलले, मला क्षमा करा. भाऊ मी तेव्हा अजाण अज्ञान होते, पण आज ययाती सारखी माणसं पावलो पावली मला दिसतात. ओ भाऊ, फकफकलेल्या नजऱ्यांनी लांडग्यांसारखी जागोजागी फिरत असतात. भाऊ मला क्षमा करा, क्षमा करा, मला चुकलं, खरंच चुकलं माझं, मला क्षमा करा. 11वीची परीक्षा झाल्याबरोबर छात्रालयातल्या सगळ्या मुली आपापल्या गावी परतल्या. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे त्याचवेळी छात्रालयात महिनाभर मुक्कामासाठी आले. त्यांची प्रथम सेवा करण्याचं भाग्य मिळणार म्हणून खूप आनंदले मी. त्यानंतर त्यांना थोडंसं बरंही नव्हतं. त्यांचं औषध पाणी जेवणाखाण्याच्या वेळा मी व्यवस्थित पार पाडायला लागले. 8-10 दिवस झाले असतील की औरंगाबादहून सौ कल्पना दळवीबाईंचं मला पत्र आलं. आता तुला सुट्ट्या लागल्या असतील, सामान घेऊन इकडं माझ्याकडेच राहायला ये, म्हणजे पुढील शिक्षणाच्या दृष्टीने तुझी सोय पण करता येईल. अण्णासाहेब काका मला म्हणाले, आता त्याच तुझ्या औरंगाबादमधल्या पालक आहेत, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तू लगेच उद्या परवा औरंगाबादला जायची तयारी कर. औरंगाबादला जायचं म्हटलं की आकाश ठेंगणं व्हायचं. औरंगाबादला जायची तयारी केली. तयारी म्हणजे काय? 2-3 कपडे, काही गोष्टींची पुस्तकं, इंग्लिश डिक्शनरी, हे सगळं शाळेत असताना बक्षीस मिळालेलं ते सगळं एका ट्रंकेत घातलं. ती ट्रंकही काकांनीच घेऊन दिलेली, 4थीत चांगल्या नंबरनी पास झाली म्हणून. तिची किंमत होती 7 रुपये फक्त, पण ती ट्रंक अतिशय मजबूत आणि दणकट होती. माझ्या आवडीच्या काही वस्तूंपैकी ती एक आवडती वस्तू, आणि आपल्या आवडत्या माणसानं घेऊन दिलेली म्हणून मी तिला फार जपायची. प्रवासात त्या ट्रंकेवर कुणी बसणार नाही अशीच ठेवायची. धडाधड कधी तिची उघड जापही केली नाही. तर या माझ्या प्रिय ट्रंकेसह माझा औरंगाबादला जायचा दिवस उजाडला. भावांच्या भेटीच्या उत्कंठेतच होते. पण आता आपण कायमच छात्रालय सोडून जाणार? ज्या छात्रालयात 1-2 वर्ष नाही, चांगली 10 वर्ष राहिले, तळहातावरच्या रेषेसारखा एक एक कोपरान कोपरा माझ्या परिचयाचा होता. खूप काही अनुभवलं, शिकले, सवरले. अख्खं बालपण संपवून कुमारावस्था ही जवळजवळ संपून गेली होती. अनेक कडूगोड आठवणींचे साक्षीदार अशा तिथल्या खोल्या कोपरे भिंती होत्या. त्यामुळे मन थोडं विषण्ण झालं. ज्या ताईबाईंनी आपल्याला रागावलं, मारलं, उपाशी ठेवलं, प्रसंगी त्यांनी आईवत माया सुद्धा केली, आणि सर्वात मोठं दुःख होतं ते काका अण्णांना सोडून जायचं. सकाळी उठल्यापासूनच उदास उदास वाटायला लागलं. माझं हिरमुसलेलं तोंड पाहून काकाबाई पण म्हणाले, अगं वाईट कशाला वाटून घेतेस, आता तू तुझ्या प्रदेशात चालली आहेस, तुझी भावंड वडील यांना तुला वारंवार भेटता येईल, तो तुमचाच भाग, तुमचीच माणसं तिकडे, तेव्हा आता वाईट वाटून घेऊ नकोस. जेव्हा इकडं यावंसं वाटेल तेव्हा माहेर पण आला ये, घर तुझंच आहे. अण्णासाहेब मला काही सांगणार इतक्या 2-4 माणसं अण्णांना भेटायला आली. त्यांनी अण्णांना पास दिला आणि म्हणाले, हे पा अण्णासाहेब, आपण इथं आल्याचं आम्हाला कळलं, लगेच आम्ही हे निमंत्रण घेऊन आलोत, आपणाला यावंच लागेल. कोल्हापुरात एक भव्य नवीन सिनेमा टॉकीजचं उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावं ही आमची प्रत्येकाची इच्छा आहे, आणि लगेच एक चित्रपटही दाखवणार आहोत, प्रीमियर शोला आपणाला थांबावंच लागेल. अहो, पण मी कधी चित्रपट पाहिले नाहीत आणि कधी सवडही झाली नाही, तेव्हा तुम्ही एखादा दुसरा पाहुणा शोधा. पण ती मंडळी काय ऐकेनात? गुरुवार्य रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित हा चित्रपट दाखवणार आहोत, आणि तो निश्चितच आपल्याला आवडेल अण्णासाहेब. रवींद्रनाथांचं नाव घेतल्यावर अण्णा फारसं काही बोलले नाहीत. चित्रपटाचं नाव होतं उपहार. अण्णांनी मला बोलून दाखवलं, हे बतूजी, आजची तिकीटं औरंगाबादची काढली नसती तर मी तुलाही या चित्रपटाला नेलं असतं. आजच तुला जायचं आणि आजच नाईलाजानं का होईना, पण या मंडळींच्या आग्रहाखातर चित्रपटगृहाच्या उद्घाटनाला आणि चित्रपटाला मला जावंच लागणार. तुझी गाडी सायंकाळी 6 हलते आणि तो चित्रपट अंदाजे 6-6:30 नंतरच संपेल, हरकत नाही. आताच आपण भेटून घेऊ. गायकवाड काका तुझ्याबरोबर एसटी स्टँडवर तुला सोडायला येतीलच. मीही प्रयत्न करतो, त्या दरम्यान येईनच बहुतेक, पण त्या मंडळींच्या ताब्यातून मला निसटता आलं पाहिजे. खरं तर मी बरीच नर्वस झाले होते. एकतर अण्णा स्टँडवर येऊ शकणार नव्हते आणि इतका चांगला चित्रपट आपल्यालाही पाहायला मिळू नये. त्यात काकांचा स्वभाव अतिशय कडक वक्तशीर. कुठल्याही गावाला जायचं म्हटलं की एक दीड तास अगोदरच स्टँडवर पोचायचं. त्यात कुठेही इकडे तिकडे पाच मिनिटं वाया गेलेली त्यांना खपायचं नाही. झालं सहाला गाडी तर काकांनी पावणे पाच पाचलाच हॉस्टेल बाहेर काढलं. छात्रालय ते स्टँड 5-7 मिनिटांचा रस्ता. ताईबाईंना नमस्कार करून ट्रंक घेऊन आम्ही दोघी रिक्षात बसलो आणि कोल्हापूर प्लॅटफॉर्मवर आलो आणि पाहतो तर काय आश्चर्य. अण्णासाहेब आमच्या अगोदरच फलाटावर येऊन बसलेले आमची वाट बघत. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आनंद अश्रूंनी डोळे डबडबून आले. अण्णांनी माझ्याकडे पाहिलं, जवळ बसवून घेऊन म्हणाले, अग वेडे, तुझ्यासाठी तर आलो अर्धवट चित्रपट सोडून. मध्यंतरापर्यंत कसा बसा बसलो पण नंतर काही मन लागेला. कोणाचंच लक्ष नाही असं पाहून हळूच तिथून सटकलो. ते थेट स्टँडच गाठलं. मला माहित होत काका तुला 1-1.5 तास अगोदरच इथं आणतील. मग आता झालं तुझं समाधान? आधी पूस पूस बरं ते डोळ्यातलं पाणी पूस. हा अग तुझ्या भेटीपेक्षा तो सिनेमा मला महत्वाचा होता का? हा चल डोळे पूस. तर असे हे आमचे अण्णा, अगदी संन्यस्त माणूस पण माझ्यासारख्या पोरीला वात्सल्य देणारा एक संसारी पिताच होता तो. अण्णा, माझे अण्णा.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.
3: आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
0: श्रोते हो, मागील शनिवारी बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना मागील भागात आपण ऐकलं की लेखिका इंदुमती जोंधळे यांची 11वीची परीक्षा झाल्यानंतर सुट्यांमध्ये वि स खांडेकरांचं यांनी ययाती हे पुस्तक वाचलं. पण लेखिका वयानं लहान असल्यानं समाजात पुरुष स्त्री जातीचा किती उपभोग घेतात आणि त्यांच्यावर अन्याय करतात हे वाचून लेखिकेला खूप चीड आली आणि त्या सरळ वि स खांडेकरांनाच जाब विचारायला म्हणून गेल्या. पण शंका निरसन मात्र काही झालं नाही आणि भाऊंशी शेवटची जी भेट झाली ते म्हणजे लेखिकेला भाऊंचं अखेरचं दर्शनच घ्यावं लागलं. आता त्यांना ययातीचा पूर्ण अर्थ कळलेला होता पण भाऊ मात्र या जगातच नव्हते आणि लेखिकेचं कोल्हापूर येथील छात्रालयातील वास्तव्यही संपून त्या पुढच्या शिक्षणासाठी म्हणून औरंगाबादला आल्यात. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 14वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: अण्णांना सतत प्रवास करावा लागायचा ही दगदग त्यांना सहन होत नसे. 10-15 दिवस प्रवास करून आले की 15-1 दिवस तरी डॉक्टर त्यांना आराम करायला सांगत. डॉक्टरांचं म्हणणं त्यांना ऐकावंच लागे. एकदा मेमध्ये त्यांनी मला पुण्याला नेलं. तिथं श्री सत्यनारायण गोयंका यांचं मनशांतीचं विपश्यना शिबिर होतं. अण्णांनी आयुष्यभर स्वतःच्या प्रकृतीवर शरीरावर अनेक प्रयोग केले. उरळीच्या निसर्गोपचार केंद्रात कधी जायचे तर कधी नागपूरजवळच्या दाभ्याच्या होमिओपॅथी केंद्रात. तिथे देतील तशी सगळी औषधी घ्यावीत, व्यायाम प्राणायाम आसनं करावीत, कधी कडधान्यच खाऊन राहावं तर कधी नुसती फळंच खावीत. यावेळी त्यांनी मनावर प्रयोग करायचा निश्चय केला होता. मनात आलं कुणी सुचवलं आणि ते पुरेपूर पटलं की अण्णा ते प्रत्यक्षात आणल्याशिवाय राहतच नसत. असंच त्यांना मनशांतीबद्दल कुणीतरी सांगितलं. अण्णा मला तिथं घेऊन गेले. आमच्या बरोबर अकोल्याहून सदानंदभाई, मीरामावशी सुद्धा या शिबिरात सामील झाले होते. अण्णांनी मला विचारलं, इथं 10 दिवसांचा मनशांती शिबिर आहे, तूही आमच्या बरोबर हा नवीन अनुभव अनुभवून बघ, पाहू कोणाला किती मनशांती लाभते ती. एका मोठ्या कॉलेजात हे शिबिर होतं. 1500 स्त्री पुरुष सामील झाले होते. त्यात परदेशी स्त्री पुरुषही होते. भारताच्या कानाकोपऱ्यातून विविध जातीधर्माची मंडळी आली होती. बहुतेक वयस्कर म्हणजे 300 पुढचेच लोक होते. मला आठवतं त्याप्रमाणे मी आणि एक परदेशी जोडपं एवढीच वयानी लहान होतो. स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या खोल्या होत्या, पण जे एका घरातून आलेले होते ते त्यांच्या सोयीनी एकत्र राहत होते. अण्णा, भाई, मीरामावशी आणि मी एकाच खोलीत होतो. पहाटे 4 पहिली घंटा झाली. फटाफट तोंड धुवून सर्वजण एका मोठ्या प्रशस्त सभागृहात जमा झालो. जो तो दिलेल्या आसनावर बसला. सत्यनारायण गोयंकाजी सर्वांच्या समोर एका उच्च आसनावर बसलेले होते. बाजूला उदबत्त्या लावलेल्या होत्या. वातावरण सुगंधी झालं होतं. गोयंकाजींनी डोळे मिटून मोठ्यांनी दीर्घ ओम म्हटलं. त्यांच्या पाठोपाठ सर्व ध्यानस्थ शिबिरार्थींनीही दीर्घ ओम म्हटलं. प्रत्येकाचे आवाज वेगळे, म्हणण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे सभागृहात फक्त ओमचे नाद घुमू लागले. त्यानंतर ओम मंगलम भवतु, ओम सब मंगलम भवतु, असं 4-5 गोयंकाजी म्हणाले. त्यांचा आवाज त्या सभागृहात मंगलम भवतीने निनादू लागला. बाकी सगळेजण डोळे मिटून ध्यानस्थ बसले. हालचाल नाही की इकडं तिकडं पाहणं नाही. समोरून येणाऱ्या सूचना फक्त ऐकायच्या. कान तेवढे उघडे ठेवायचे. बाकी सर्वांना बसण्यास जसं सोयीचं होईल तसं बसायचं. कुणी पद्मासन घालून, कुणी साधी मांडी घालून, तर कुणी उपडी मांडी घालून. शरीर एकदमच सैल सोडायचं. मन निर्विकार करण्याचा हा प्रयत्न होता. सर्वांनी आपापल्या अंतर्बाह्य व्यापातून मुक्त होण्याचा हा प्रयत्न होता. अगदी टेन्शन मुक्त होऊन परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वजण इथं जमलेले आहात. तो तुम्हाला दिसणार आहे, तुमच्या स्वतःच्याच तर कधी तुमच्या समोर तुम्हाला तुमचा भगवान दिसणार आहे. त्यासाठी मन निकरानं एकत्र करण्याची फार आवश्यकता आहे. पण हे मन एकाग्र होणार कसं? सर्वांनी अंतर्मनाने आपापल्या शरीराकडे पाहायचं, म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून नजर म्हणजेच डोळे बंद करून ठेवून मनानं स्थिर करत डोक्यापर्यंत न्यायची. तुम्हाला सोयीचं होईल. सर्वांनी अंतर्मनानं आपल्या शरीराकडे पाहायचं, म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून नजर डोळे बंद करून मनानं स्थिर करत डोक्यापर्यंत न्यायची. तुम्हाला सोयीचा होईल त्या पायाचा अंगठा तुम्ही घ्या आणि चला वर वर अगदी सावकाश. दोन्ही बाजू अंतचक्षूंनी पाहून झाल्या की मस्तकावरून कपाळावर या. बरोबर कपाळाच्या मध्यम भागी चित्त स्थिर करा. पहा, पुन्हा पुन्हा पुन्हा पहा. त्या केंद्रस्थानी मन एकाग्र केल्यास तुमची तुम्हालाच स्वयंप्रकाशाची प्राप्ती होईल. ही प्राप्ती लगेचच होईल असं नाही. कोणाला 2 दिवस लागतील, कोणाला 10 दिवस लागतील, कदाचित महिनाही लागेल. पण निश्चितच हा स्वयंप्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. ही प्रक्रिया घडत असताना अनेक जणांना अनेक प्रकारचे त्रास होतील, विशेषतः मानसिक त्रास असेल. पण त्यावर तुम्हाला मात करून ही सिद्धी प्राप्त करावयाची आहे. त्यामुळे तुम्ही अजिंक्य ठरणार आहात. तुम्ही या 10 दिवसात तुमच्या सर्व व्यापांपासून मुक्त आहात. फक्त एक साधक म्हणून इथे आलेले आहात. मनशांती तुम्हाला साध्य करावयाची आहे, जी कुठेही बाहेर इतरत्र तुम्हाला मिळणार नाही, ती इथेच तुम्ही स्वतःच तुमच्यातून मिळवणार आहात। आणि एकदा का तुम्ही निर्विकार झालात की आपोआप तुम्हाला गौतम बुद्धासारखी ज्ञान प्राप्ती झाल्याची प्रचिती येईल। तुम्हाला तुमच्या मस्तक केंद्रस्थानी ज्या क्षणी लख प्रकाश अंतचक्षुंना दिसेल, त्या क्षणी तुम्हाला दिव्यत्वाची जाणीव होईल। तुम्ही सर्वार्थानं अजिंक्य ठराल। तुमच्या षडरिपूंवर तुम्ही विजय मिळवलेला असेल। तुमचे शरीर तुम्हाला फुलासारखे हलके फुलके सुगंधमय वाटू लागेल आणि तुम्ही या मायापाशातून स्वतःला पूर्णतः वेगळे ठेवू लागाल। शरीरानं बरेचसे स्थूल असलेले भगवे वस्त्र परिधान केलेले सत्यनारायण गोयंकाजी स्वतः साधक बनून समोरच्या साधकांशी पहिली 5-10 मिनिटं वरील आशयासंबंधात बोलत, त्यानंतर काही वेळातच स्तब्ध शांतता निर्माण होई। 1-1.5 तासानंतर पुन्हा घंटा होई। साधक समाधीतून उठत स्नान अल्पोपहार वगैरे करून बरोबर 9 वाजता पुन्हा त्या समाधीस्थळी जाऊन समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करत। माझे तर पहिले 2-3 दिवस पूर्ण वाया गेले। मांडी घालून डोळे मिटून बसले। गोयंकांजीचं बोलणं ऐकेपर्यंत जागं राहायचं, थोड्या वेळाने झोप लागून जायची। सगळीकडे नीरव शांतता असायची। झोप इतकी गाढ लागायची की झोपेतच मानेला झटकन हिसका बसल्यावर जाग यायची। इकडं तिकडं पाहून घ्यायचा, आपल्याला कुणी पाहत तर नाही ना, पण बहुतेक जण डोळे मिटून समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करत असावेत। अण्णाही अगदी ताठ एका स्थितीत पद्मासन घालून 2-2, 3-3 तास बसू शकत होते। सदानंदभाई त्यांच्या बरोबरीने साधना करत। मग मलाच ते का जमत नव्हतं, कळत नाही। 3-4 दिवसांनंतर मी विपश्यनेला सुरुवात केली। प्रथम डाव्या पायाच्या अंगठ्यापासून संपूर्ण डाव्या अंगाचे अवयव अंतचक्षुनी पाहून मस्तकापर्यंत आणून ठेवले। मग उजवा पाय, अंगठा असं करत करत मस्तकापर्यंत, मग त्या खाली कपाळ, बरोबर मध्यभागी मन एकाग्र केलं। पुन्हा पुन्हा ते स्थान केंद्रबिंदू मानून तिथंच थांबले, अगदी मनाचा हिय्या करून। पण छे, मन एवढं चंचल होतं की परत परत पाहता पाहता ते कुठल्या कुठे भरकटून जायचं। कधी कोल्हापूरच्या शाळेच्या आठवणीत, तर कधी छात्रालयातल्या आठवणीत, कधी मैत्रिणींच्या घराड्यात, तर कधी काकांच्याकडे। या मनाला बांधून ठेवणं म्हणजे फारच कठीण काम होतं। गोयंकाजी अस्खलित इंग्रजीत, हिंदीत, तर काही वेळा गुजरातीत बोलत। त्यांच्या बोलण्यातही अविट गोडवा। त्यांचं ते बोलणं नुसतं ऐकत राहावंसं वाटे। संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी आम्ही सर्वजण एकत्र येत असू। अण्णा सदानंदभाईंना एक एक अनुभव विचारत। अण्णाही सांगत, मीरातही आपल्या गप्प काहीच बोलत नसत, पण मला ना गप्प राहता येईना आणि ना ते विपश्यनेतून काही अनुभवता येईना। शेवटी अण्णांना म्हणालेच, अण्णा तुम्हा दोघांसारखे किंवा अन्य साधकांसारखे मला काही कसे अनुभव येत नाहीत, मी नुसतीच गप्पा बसलेली असते, मन मात्र सगळी गावं भटकूनही येतं। मला तिथे 2-3 तास बसून राहणं फारच अवघड वाटतं, मी काय करू। खरं तर केवढी मोठी संधी होती मनाच्या एकाग्रतेसाठी। कळत होतं पण वळत मात्र काही नव्हतं। अस्वस्थ आणि अस्वस्थ अण्णा एवढंच म्हणाले, जेव्हा मन एकाग्र होईल तेव्हा होईल। हां, तू फक्त एकच कर, तू निदान एका जागी 1-2 तास नुसतं बसून राहण्याची तरी सवय कर। एवढं जरी झालं तरी पुष्कळ झालं। मला त्यांचं तसं बोलणं फारसं आवडलं नाही, पण त्यांचं म्हणणं खरंच होतं। अगोदर आपण न हलता डुलता मांडी न बदलता नुसती स्थिर बसण्याची जरी सवय केली तरी पुष्कळ आहे, ती आपण केली का? मनानंच उत्तर दिलं नाही आणि ठरवलं की आता काहीही हो, अगदी काहीही हो। राहिलेल्या 5-10 दिवसात शरीराबरोबर मनाला असं आवळून बांधायचं की बस, काही साध्य हो वा न हो, मन आणि शरीर स्थिर होण्यास तेवढीच मदत होईल। ही एवढी मोठमोठी मंडळी इथं जमली आहे, दूरदूरून आली आहे, ती काही वेळी थोडीच आहेत। आपणच फार शहाणे लागून गेलो आहोत का काय? पागल आहेस तू इंदे. अरे आपला धार्मिक इतिहास एक एक व्यक्ती आठवून बघ. नामदेव लहान वयातच देवभक्त बनला, कुत्र्याच्या मागे धावत सुटला, हातात दुधाची वाटी घेऊन. नुसती भाकरी खाऊ नकोस म्हणून विवेकानंद, तो तर निश्चयाचा महामेरू, अवघ्या जगासी उद्धारू. बाप रे, मन आतल्या आत खाबरूनच गेलं. आपण तर या नरश्रेष्ठांपुढे यत्किंचित क्षुद्र प्राणी. मुलगीच्या अस्तित्वा एवढं तरी आपलं अस्तित्व असावं की नाही? आणि मनातल्या मनात स्वतःवर हसले. केवल अगदी स्वतःची. अरे मना, अरे मना, एवढी साधी गोष्ट ही तुला जमू नये. आणि दुसऱ्या दिवशी सर्वांबरोबर पहाटे सुटले. मुखमार्जन आटोपून समाधीस्थळी जाऊन बसले. मांडी घालून एक तास झाला, दीड तास झाला, हल्ले नाही, डोळा उघडला नाही, इकडं तिकडं पाहिलं नाही. वाटलं शरीरावर मुंग्या चढल्यात, चावताय, पण हल्लीच नाही. सत्यनारायणजी बोलू लागले, सर्व ऐकू येत होत, कान पूर्णपणे उघडे होते. मन स्थिर करण्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. शरीर स्तब्ध स्थिर होत. प्रार्थना संपली. ओम मंगलम भवतु. आणि सगळेजण उठू लागले. हे काय, मला कुठे हलता येत होत, पायच हाले ना, जड जड, संवेदनाच नाही. अगदी उगीच थोडीशी हालचाल, पुन्हा देह दगडासारखा वाटू लागला. मीरा ते आल्या. इंदू, इंदू काय झालं ग, पायच झाले ना, मी म्हणाले. अंगठा दाब, चिमटा घे समोरच्या बोटाला, थांब मी दाबते थोडा वेळ, असं म्हणून त्यांनी डावा पाय खसकन ओढला, अंगठा दाबला. ठो ठो भोंबळणार, हात तोंडावर घेतलाच होता. मंगलताईंनी तोंडावर हात ठेवला. माझं मला शरमल्यासारखं झालं. आपण प्रतिष्ठित मंडळीत आहोत हे मी त्या क्षणी पार विसरलेच होते. अशा सार्वजनिक स्थळी प्रतिष्ठितांमध्ये काही संकेत मर्यादा पाळूनच वागावं लागतं हे आता बरंच कळू लागलं होतं. तर माझ्या विपश्यना साधनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. ती शेवटचे 2-4 दिवस शिल्लक राहिल्यानंतर हळूहळू शरीराबरोबर मनही एकाग्र होऊ लागलं. आत्मिक समाधान आनंद मिळाला. एखाद्या ध्येय प्राप्तीसाठी सर्वस्व पडायला लावलं की यश हे आपल्या हाती असतंच, ते तेव्हापासून मला उमगलं. गोष्ट तशी इतरांसाठी साधीच होती, पण स्वतःसाठी फार मोठं प्रश्नचिन्ह होतं. पण हा अनुभव पुढं मला अभ्यासाला आणि संकटसमयी कामाला आला. इथं परमेश्वर प्राप्ती नव्हतीच, स्वतः स्वतःला ओळखू शकला तरी फार मोठी सिद्धी प्राप्त झाल्यासारखी होती. तिथून 10-12 दिवसांनंतर बाहेर पडले तेव्हा हे माझं, ते माझं, हे माझं पण, मी पण गळून गेलेलं असावं असं मला वाटलं. अगदी कसं छान, हलकं फुलकं, फुलासारखं वाटत होतं, अगदी फुलासारखं.

इंदुमती झोंदळ लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 14वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.